सुप्रभात श्रोतेहो, FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 6 जून 2026. आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी श्वेता माळी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, आत्ताच आपण प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं दामोदर शिरवाळे यांचं गीत ऐकलं. संगीत होतं आनंद शिंदे यांचं. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पी सावळाराम यांचं भक्तिगीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

संत नामदेव महाराजांचं भक्ती गीत आपण ऐकलत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमातल्यानंतर गीताश्री संध्या मुखर्जी यांनी गायलेलं मीराबाई यांचं गीत ऐकूयात.

0: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं देशभक्तीपर गीत आत्ताच आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते, आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी यामध्येच पेरणीपूर्व तयारी याविषयी माहितीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये आज पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आणि 6:50 परिसर यामध्ये आजचा विषय आहे जैविक तालबद्धता भाग दुसरा. लेखक कौमुदी जमखांडीकर. श्रोतेव, हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10 मिश्र संगीत. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30. 11:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सी आर व्यास यांनी गायलेली ठुमरी आणि त्यानंतर त्यांनी गायलेला राग गुजरी तोडी आम्ही प्रसारित करू. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम. 12:45 कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5 वाजता एक ही फिल्मचे या कार्यक्रमात आजचा चित्रपट आहे लव्ह स्टोरी. संकलन आणि निवेदन श्वेता माळी यांचं. युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी 5:30 मुंबई केंद्रावरून. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मिश्र संगीत 6:10 6:30 युवकांसाठीचा कार्यक्रम घे भरारी आम्ही प्रसारित करू. यामध्ये आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त युवा मित्र यश अमर बेलुरे यांनी केलेलं भाषण निर्मिती सहाय्य रागिनी पाटील यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. वृत्तविशेष 6:15 मुंबई केंद्रावरून.

साडेसात वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यामध्ये आज मुक्काम पोस्ट दहीफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील सौभाग्यश्री चंद्रकांत ढवळे यांनी यांची शेती आणि जोड व्यवसाय याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आरोग्य बळीराजा या सदरात किडनीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर हेमंत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पचवा आणि उद्यासाठीचा हवामान अंदाज आपण ऐकू शकाल.

श्रोतेहो, आज रात्री 8:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल लोकशाहीर शिवाजी खुने राहणार चोराखळी तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेली प्रबोधन पर गीतं आणि पोवाडा. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 10 मराठी पत्रगीत. रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय मराठी हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आम्ही आमच्या नियोजित वेळी सहक्षेपित करू. तेव्हा श्रोतेहो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रुतेव कृषीवाणी या कार्यक्रमात आता ऐकूयात पेरणीपूर्व तयारी याविषयी माहितीचा भाग दुसरा. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं.

नमस्कार मंडळी. मंडळी, जमीन कुठल्या प्रकारची आहे हे सुद्धा बियाणं निवडत असताना गरजेचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षणाकडेही लक्ष द्यावे लागेल. जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला त्यानुसार आपल्या पिकाला खतांचा योग्य वापर करता येतो. त्यामुळं खर्च कमी आणि उत्पादन वाढण्यास मदत होते. मंडळी, सध्या जनावरांची विशेष काळजी घेणंही आवश्यक आहे. जनावरांना दिवसातून पुरेसं स्वच्छ पाणी द्यावं, गोठ्यात हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी. शक्य जर आपल्याला असेल तर दुपारच्या उन्हात जनावरांना बाहेर सोडणं टाळावं. उष्माघातामुळे जनावरांची भूक कमी होते आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळं हिरवा चारा, खनिज मिश्रण आणि योग्य आहार देणं आवश्यक आहे. तसंच पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यक लसीकरण वेळेत करून घ्यावं. शेतकरी बंधूंनो, बदलतं हवामान, त्यामुळं शेतीसमोर नवी आव्हानं निर्माण होत आहेत. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं हवामानाचा अंदाज नियमित ऐकणं आणि त्यानुसार शेतीचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता प्रत्येक शेतकरी बांधवांकडे मोबाईल आहेत, तर मोबाईलवरील कृषी ॲप, आकाशवाणीवरील हवामान अंदाज आणि कृषी विभागाच्या सूचना यांचा उपयोग करून शेतकरी योग्य निर्णय घेऊ शकतात. तसंच शेतीतील शेती अवजारं, पंप, पाईपलाईन आणि ठिबक सिंचन यांची दुरुस्ती करून ठेवावी. पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेकदा आपली घाई होते आणि कामं अडतात. त्यामुळं आत्ताच जर तयारी केली तर आपला वेळ आणि खर्च दोन्ही वाचू शकतं. मंडळी, आता मी शेतातील शेती अवजारं म्हटलं कारण पेरणी यंत्र उन्हाळ्यात बंद असतात. पेरणी यंत्राचा शक्यतो आपण वापर

0: करत नाहीत उन्हाळ्यात, त्यामुळं पेरणी यंत्र आपले नीट आहेत का, मोगणी यंत्र नीट आहे का, हेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती घेणंही आवश्यक आहे. बी बियाणं, ठिबक सिंचन, शेती अवजारं किंवा फळबाग यासाठी शासनाच्या अनेक योजना उपलब्ध असतात, त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. योग्य नियोजन, योग्य बियाणं, योग्य मशागत आणि योग्य व्यवस्थापन यामुळंच पुढील हंगाम अधिक यशस्वी होण्यास मदत होते. चला तर मग पावसाची वाट न पाहता आतापासूनच तयारीला सुरुवात करूया आणि समृद्ध, सक्षम आणि उत्पादनक्षम शेतीकडे वाटचाल करूया.
1: पेरणीपूर्व तयारी याविषयी माहितीचा भाग दुसरा आत्ताचा पण ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं पल्लवी निपाणीकर यांचं. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली. या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, निमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्स-रे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. निमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठू न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला

0: पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो, कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी, विशेषतः स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर महत्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी, त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे हवेतील दमटपणामुळे केसांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून मुळांशी लावून केस धुवावेत, त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं, त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कूजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नाव असतं त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाई जुई

0: मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा दुसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
1: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
2: अब दोनों एक ही ऐप
0: डाउनलोड करें आज ही टेली लॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
3: ऐका ऐका ऐका गाँव वाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ KYC अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
4: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा। चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये। चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

संगीतकार होते राम लक्ष्मण आणि चित्रपट होता आपली माणसं।

0: भरतृश्रुती हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न.
2: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर.
1: अन्न हे जीवनाचा आधार आहे, परंतु दूषित अन्नामुळे दरवर्षी जगभरातील कोट्यवधी लोक विविध आजारांना बळी पडतात. या गंभीर समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना आहे,
2: ओझ्यातून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न.
1: फ्रॉम बर्डन टू सोल्युशन्स, सेफ फूड एव्हरीवेअर. श्रोते हो, चला तर मग स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचा वापर करूया.
2: अन्न हाताळताना स्वच्छतेचे नियम पाळूया.
1: अन्नजन्य आजारांविषयी जागरूकता वाढवूया.
2: विज्ञानावर आधारित माहिती आणि तपासणी यंत्रणांवर भर देऊया.
1: शेतकरी, उत्पादक, विक्रेते, प्रशासन, ग्राहक या सर्वांनी मिळून एकत्रितपणे अन्न सुरक्षा सुनिश्चित करूया.
2: सुरक्षित अन्न ही केवळ गरज नाही,
1: तर प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. चला 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षित, सकस आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया. सुरक्षित अन्न,
2: निरोगी जीवन.
1: सुरक्षित अन्न, निरोगी जीवन.

हे गाणं प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कडक उन्हात तडफडणाऱ्या पक्ष्यांसाठी आपल्या परसबागेत, अंगणात, गच्चीवर वाटीत पाणी ठेवा आणि मग म्हणा, मी देईन तुला ग घरटे.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर. छत्रपती संभाजीनगर तसंच बीडसाठी 12,27,00,000 रुपये वर्ग. नीट परीक्षेबाबत सर्व यंत्रणांना सतर्कतेची मुख्यमंत्र्यांकडून सूचना. प्लास्टिकच्या चलनी नोटांचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या विचाराधीन. अन्नपदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे निर्देश. जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि 18 वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारत अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. मार्च महिन्यात राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर तसंच बीड जिल्ह्यासाठी 12,27,60,000 रुपये तर नागपूर विभागात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी सुमारे 4,41,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे. पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आली आहे. दरम्यान आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यातील साधू ग्राम प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी राज्य सरकारनं 2,267 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाच्या धर्तीवर सर्व शैक्षणिक सवलती आणि योजना लागू करण्याचा निर्णयही राज्य शासनानं घेतला आहे. 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षापासूनच या सवलती आणि योजना लागू असतील. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पुणे आणि लातूर इथल्या परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात यावं. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. राज्यात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणामुळे कोणत्याही जातीवर अन्याय होऊ नये हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करावं आणि सर्व जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन समान न्याय द्यावा. त्यामुळे जोपर्यंत जातनिहाय जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करू नये अशी भूमिका आठवले यांनी मांडली. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. बँकेचा रेपो दर

0: 5% कायम राहणार आहे. दरम्यान देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा प्रस्ताव बँकेच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. थोपटे यांचं परवा पुण्यात निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण FSSI अन्न पदार्थ बांधण्यासाठी किंवा अन्न वाढण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. छपाईच्या शाईमध्ये असलेले हानिकारक पदार्थ अन्नपदार्थांमध्ये उतरण्याच्या शक्यतेमुळे हे निर्देश देण्यात आले. सर्व विक्रेत्यांनी अन्नपदार्थांची विक्री आणि वितरण सुरक्षित आणि मान्यताप्राप्त साहित्यातून करावी. ग्राहकांनीही यासंदर्भात सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची मुदत उद्या 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत यासाठी अर्ज करू शकतील.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: खरीप हंगामासाठीची प्रमाणित बियाणे महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. ते काल मुंबई इथं बोलत होते. या योजनेअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी 3 लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. जागतिक पर्यावरण दिन काल साजरा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळ राज्यातल्या सर्व बस स्थानकांमध्ये स्वच्छता मोहिमेला कालपासून प्रारंभ झाला. बस स्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृहांची दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सुखना नदीच्या काठावर भारतीय वंशाची सुमारे 2500 झाडं लावण्यात आली. आमदार अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या पाडळी इथं जलदिंडी अभियानाचा काल समारोप झाला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी बोलताना जलसंवर्धन, जलसाक्षरता आणि पर्यावरण संरक्षणासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यातल्या रहाटी इथं युवा जलदिंडी 2026 या अभियानाचा काल समारोप झाला. अभियानात सहभागी युवकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत परभणी इथं माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ भागवत कराड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. हिंगोली इथं जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात काल वृक्षारोपण करण्यात आलं. न्यायिक अधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी, सदस्य तसंच न्यायालयीन कर्मचारी यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यावेळी वृक्षारोपण केलं. धाराशिव इथंही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं काल न्यायिक अधिकारी निवासस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. मानवी जीवनात झाडांचं महत्व आणि निसर्ग संवर्धन याबाबत जनजागृतीही करण्यात आली. नांदेड महापालिकेच्या हरित नांदेड अभियानाला काल प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत नांदेड शहरात 18,000 झाडं लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयानं काम करण्याची गरज बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वर्तवली आहे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संचलित ऊसतोड कामगार प्रकल्पाअंतर्गत जिल्हास्तरीय स्थलांतर पूर्व नियोजन समन्वय बैठकीत काल ते बोलत होते. औद्योगिक विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखणंही महत्वाचं असल्याचं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं CII 16व्या परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून काल बोलत होते. छत्रपती संभाजीनगरला इलेक्ट्रिक व्हेईकल कॅपिटल म्हणून नवी ओळख मिळत असून भविष्यात हे शहर देशाच्या औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लातूर शहरातल्या विविध मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या त्रासाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. भाजप नगरसेवकांनी महानगरपालिकेसमोर हे अनोखं

आंदोलन केलं. शासकीय सेवेत कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणी आता तातडीनं मार्गी लागणार आहेत. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी कर्मचारी समाधान शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काल बीड आणि परभणी इथं पहिलं कर्मचारी समाधान शिबिर पार पडलं. जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा

0: प्रवेश केला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत काल उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना यजमान जपानच्या संघाशी होणार आहे. दरम्यान मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत चीननं पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव केला. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. मोसमी पाऊस महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल झाली असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी 16,71,00,000 रुपये निधी मंजूर. छत्रपती संभाजीनगर तसंच बीडसाठी 12,27,00,000 रुपये वर्ग. नीट परीक्षेबाबत सर्व यंत्रणांना सतर्कतेची मुख्यमंत्र्यांकडून सूचना. आणि जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र, आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.
5: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
6: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 5 वाजता एक ही फिल्म से या कार्यक्रमात आजचा चित्रपट आहे लव्ह स्टोरी. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 5 वाजता एक ही फिल्म से. आज संध्याकाळी 6:30 वाजता घे भरारी या युवकांसाठीच्या कार्यक्रमात आज राज्याभिषेक दिनानिमित्त युवा मित्र यश अमर बेलुरे यांनी केलेलं भाषण आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य आहे रागिनी पाटील यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 6:30 वाजता घे भरारी. श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकू शकाल. यामध्ये आज मुक्काम पोस्ट दहीफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील सौभाग्यश्री चंद्रकांत ढवळे यांची शेती आणि जोड व्यवसाय याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. आज रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 11:10

लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमातच लोकशाहीर शिवाजी खुने राहणार चोराखळी तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेली प्रबोधन पर गीतं आणि पोवाडा आम्ही प्रसारित करू आज रात्री 8:15 वाजता. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळं पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनली आहे. श्रोतेहो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्व नेमकं काय आणि या वर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतोय. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्त्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ॲक्शन हा या वर्षीचा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
0: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय.

0: शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनली आहे. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
1: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाहीये. त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं. आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवत आहेत, अगदी मानवी शरीरावर देखील जाणवत आहेत आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसत आहेत. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो, तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत, आत्ता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये. त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून, तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली, तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे, धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळं प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी, धुळीचे कण बाहेर कमी पडतील ह्यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या, तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
0: हो, खरंय मॅडम. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
1: नद्या किंवा पाण्याचे स्त्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं? तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था, म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते, किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळं या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या, जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळं त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य रीतीनं सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला, ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला, तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल. आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
0: हो, निश्चितच. मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसते आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
1: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत, पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो, किंवा झोप न लागणं, किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत, अभ्यास करतायत, परीक्षा देतायत, तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी, किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा, तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो, पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले, तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर

0: शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत, तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील, तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठे हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील, तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंट्सच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाऊन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आत्ता म्हटलं त्या पद्धतीने टाउन प्लॅनिंग तर आहेच आहे, पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडस एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय, तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो, तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय, तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो खरंय मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही, पण आत्ता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये, तर हा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय, तर हे सगळं आहे असंच आपल्याकडे साठून राहतं, ते कुजत नाही, त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही, आणि त्या तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्झिन किंवा फ्युरॉन सारखे वायू आहेत, त्याच्यामुळं कॅन्सर साठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळं तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळं हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी ह्या कॅरी बॅग्स आपण वापरतो, पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गायी असतील, गाई म्हैशी, तर त्या ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळं हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो.

श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोतेहो प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो आज या कार्यक्रमात अरुण दाते यांनी स्वरबद्ध केलेले काही सुगम गीतं आपण ऐकणार आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शंकर वैद्य यांचे गीत ऐकूयात. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात स्वर अरुण दाते यांचा.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

0: अरुण दाते आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं रजनीकांत राज्याध्यक्ष यांचं गीत आपण ऐकलत. संगीतकार होते प्रभाकर पंडित.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

0: अधिक मास प्रेम परंपरा आणि आहेराचा सण
1: जावयासाठी मुफ्ती स्पायकर यूएस पोलो फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये
0: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना
1: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट
2: प्रियदर्शनीचे यू पोलीस लोखंड गल्ली बारशी फॅशन विश्वास आणि आपुलकी
3: उंच घे भरारी कर मोकळे मनाला भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला युवा मनाची उभारी ऐकूया तरुण

0: दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया आणणारी युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर.
1: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी अरुणदाते यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, सुनील दत्त यांनी त्यांच्या कारकिर्दीतील काळात 80 अधिक चित्रपटांमध्ये अभिनय साकारला. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना 1968 साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या चित्रपट आणि सामाजिक कार्याचा प्रवास आजच्या पिढीलाही मोठी शिकवण देऊन जातो.

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: 8 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी

साठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलन साठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

0: शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोतेहो प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं विजय बोंद्रे यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे शंख नेल यांचं.

आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

0: रवींद्र साठे यांनी गायलेलं विजय बोंद्रे यांचे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंख नील.
1: या लग्न सराईची खरेदी आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
2: एका चित्रपटाची एक कहाणी, एका चित्रपटातील सदाबहार गाणी,
3: एका चित्रपटाचा सगळा इतिहास भूगोल, बॉक्स ऑफिस वर हिट की ठरला फोल.
2: श्रोते हो, सांगते ऐका, उत्तर देते दिल से. आकाशवाणी धाराशिव केंद्राचा कार्यक्रम
3: एक ही फिल्म से
2: दर शनिवारी सायंकाळी ठीक 5 वाजता
3: कार्यक्रम एक ही फिल्म से.

श्रोतेहो भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 5 वाजता एक ही फिल्मचे या कार्यक्रमात आजचा चित्रपट आहे लव्ह स्टोरी. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. आज संध्याकाळी 6:30 वाजता घे भरारी या युवकांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल राज्याभिषेक दिनानिमित्त युवा मित्र यश अमर बेलुरे यानं केलेलं भाषण. निर्मिती सहाय्य रागिनी पाटील यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये आज मुक्काम पोस्ट दहीफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील सौभाग्यश्री चंद्रकांत ढवळे यांची शेती आणि जोड व्यवसाय याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आज संध्याकाळी 7:30 वाजता. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: अब अपने दोस्त कमल शर्मा को दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।

101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. श्रोते हो प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत तुकाराम महाराज यांचं भक्तिगीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: कठीण कठीण कठीण किती कठीण कठीण

संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या, संत साहित्याची कासधरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲपवरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले. आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले. श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका. दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे.

शब्दानी जे दाटून येती शब्द होऊनी साकारती संगीताचे पंख लेऊनी शब्द सूर हे झंकारती बहुजन हिताय बहुजन सुखाय हा एकच नारा घेऊन आली आपली धाराशिव आकाशवाणी। आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 10:30 वाजले आहेत। श्रोतेहो प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। श्रोतेहो, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रित झालेली काही गीतं आज आपण ऐकणार आहोत कार्यक्रमाच्या सुरुवातीला। थरथराट या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचे गीत आपण ऐकणार आहोत। संगीतकार आहेत अनिल मोहिले।

गीतांजली या कार्यक्रमात यानंतर मामलापोरीचा या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत अशोक पत्की.

आत्ताच आपण शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, सचिन, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकलं. चित्रपट होता अशी ही बनवा बनवी.

कार्यक्रमात यानंतर धूमधडाका या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत अनिल मोहिले.

0: घोळात घोळ या चित्रपटासाठी ज्योत्स्ना हर्डीकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलत. संगीतकार होते अनिल मोहिले. बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला.
1: आकाशवाणीच्या ध्वनी लहरींवर ऐकूया सदाबहार गीतांचा नजराणा आपल्या आवडत्या गीतबहार या कार्यक्रमात. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा नजराणा खास आपल्यासाठी आम्ही सादर करतोय. आपल्या मनाला खुलवणाऱ्या गीतांचा खजिना ऐकत रहा गीत बहार हा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर.
0: FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
5: ज्या लग्न सराईची खरी

0: आता बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्येच करा. नवरदेवासाठी ब्रँडेड सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, तसेच ब्रँडेड शर्ट पॅन्ट, जीन्स व टी शर्ट अशा नाविन्यपूर्ण व्हरायटीज मधून लग्न सराई निमित्त खरेदी करा. प्रियदर्शनी, कापड बाजार, बार्शी.
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता पंडित सी आर व्यास यांनी गायलेली ठुमरी ऐकूयात. त्यानंतर त्यांनी गायलेला राग गुजरी तोडी ऐकणार आहोत.

श्रोतेहो, आत्ताच आपण पंडित सी आर व्यास यांनी गायलेली ठुमरी ऐकलीत. आता त्यांनी गायलेला राग गुजरी तोडी ऐकणार आहोत.

श्रोते हो, आत्ताच आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलत पंडित सी आर व्यास यांनी गायलेली ठुमरी आणि गायलेला राग गुजरी तोडी. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता वेळ आहे गीत बहार या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची.

नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते टोनी कक्कर, तर चित्रपट होता लुका छोपी. कार्यक्रमात यानंतर दे दे प्यार दे या चित्रपटासाठी नेहा कक्कर आणि गेरी संधू यांनी गायलेलं तनिष्क बागची यांचे गीत ऐकूयात.

नेहा कक्कर आणि ध्वनी भानुशाली यांनी गायलेलं शब्बीर अहमद यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर यारिया या चित्रपटासाठी यो यो हनी सिंग आणि नेहा कक्कर यांनी गायलेलं यो यो हनी सिंग यांचं गीत ऐकूयात.

0: मस्ती जाते या चित्रपटासाठी नेहा कक्कर आणि नकाश अजीज यांनी गायलेलं आनंदराज आनंद यांचे गीत आपण ऐकलं.
1: Oh.

0: जुडवा टू या चित्रपटासाठी नेहा कक्कर आणि देव नेगी यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा गीत बहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला.
1: धड़कन थोड़ी ही देर में आप सुनेंगे हिंदी में समाचार.

माणिक वर्मा यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, मध्यान्हीचे 12 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

आत्मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय

0: अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.
0: सर, एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाज कार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008 ला, त्यापूर्वी 5 ते 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार, मग ते पुस्तकातून असेल, विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमधून असेल, ते मी जाणून घेतलं. आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो, त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळालंय, काय करायचं. जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला, मी एकतर शेती, समाजकार्य यासोबत माझं आविष्कार कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं, त्यात खंड पडू दिला नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्या ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं, तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014 आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली आणि त्यापूर्वी मी थोडंसं शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बोधनकर सर आणि डॉक्टर सुजन राज मॅडम, तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती. आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो, त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं PPT आम्ही एका की मला जायला त्रास होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत घेत आम्ही ते सगळं मी ते PPT बघितलं, चर्चा केली आणि सर म्हटले की नुसतं अभियान सुरू करणं, लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे, अगदी 10% काम आहे, पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतो. त्यानंतर जे लेक्चर घेतलं, लेक्चर घेतल्यानंतर जी आम्ही मुलांना ऍक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात, की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमारी आहात, आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यातून एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्रची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते. तर हे रिसायकलिंग करण्यात पाठवणं हा खूप मोठा टास्क असतो सागर मित्र अभियानात, कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत, आमच्या माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर, तर संपूर्ण विश्वच माझं आहे. पण जेव्हा सागर मित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना, की आधी हे सगळं शोधा, रिसायकलर आहेत का, शाळेत संपर्क करा. तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2.5 महिने जळगाव MIDC जवळजवळ 20 ते 25 रिसायकलरला भेटलो आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट

0: मी म्हणले की ठीक आहे, बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागर मित्र अभियान कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2014 रोजी. 3 शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलरसोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की ठीक आहे, मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून ठेवा. सर सतत 2 वर्ष आले, 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000 वर विद्यार्थी झाले. आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि सुरुवात केली की मला वाटायला लागलं की ठीक आहे, मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं, आपल्या पृथ्वीबद्दलचं, ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागर मित्र अभियानात जोडलं गेलो आणि निश्चितच गेल्या 12 वर्षात, आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026 जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000 जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं.
1: हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे, बरं कसा पडलेला आहे?
0: मी जसं आता सांगितलं की मी 2004-05 विवेकानंद केंद्रासोबत जोडलं गेलो आणि तोवर जसं जगभरातले, हे माझं ऑब्झर्वेशन आहे, 80% कुटुंब हे आपल्या पाल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक चौथी पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बालसंस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुरू केलं. त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परिषद, त्याचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पास आउट होते उत्तीर्ण, त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014 सागर मित्र अभियानात आलो आहे, तर आता मी जसे 3 सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागर मित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड नेचर हे मला कळलं जे खूप महत्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून पण ते लिमिटेड बघत होतो, पण सागर मित्र अभियानात आलो, त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया त्यांच्या टीममध्ये पण काम करतो, तर मला कळलं की नाही याच्या पुढेही आहे, तर त्यावर पण मी अँड नेचर. आणि आता मी गेले 2.5-3 वर्ष झाले, म्हणजे कोरोनानंतर विश्व संस्कृतीबद्दल अभ्यास होत असतो, तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय. तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं, मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाऊन राहतो त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो. आपला कार्यक्रम महिलांसाठी आणि महिला सक्षम असेल आई म्हणून तर ते किती महत्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं त्या माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्यात टास्क काय दिला मातांनी की नाही छोटं मोठं नाही करायचंय, मोठं स्वप्न तर डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे, त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य, जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857 ते 1947 प्रत्येकाच्या मनात आतून बाहेर

0: करून ऐकायचं होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय, तर भारत छोडो चले जाओ या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होतं. त्यातून दुसऱ्या स्वराज्याचं निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे इथपासून, तर महात्मा गांधीजींचं करके देखो जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून, मीठ उचलायला पुढे होते, करके देखो त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य. मग त्याच्यात आणि आता आपण त्याच्या पलीकडे आहोत, आपण आता तिसऱ्या स्वराज्यात आहोत. मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय, तर म्हणजे पूर्ण पृथ्वीच आहे. मग यातनं काय काढायचं आहे, तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊने महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर, महिलांवर, बालकांवर, जनतेवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे, का तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय. तसं आता तिसऱ्या स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे, तर जे बोलू शकत नाही, जो बेचारे बेजुबान मासूम है, जो बात नहीं कर सकते, तो उनके लिए कार्य करना है. तो सबसे ज्यादा इम्पॉर्टन्स है माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते, तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसा आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक ते बालक प्रोग्राम, जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आई बाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचं आहे, आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो.
1: नक्कीच सर, ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि मुलांमध्ये एका आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे, त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर?
0: लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे, पर्यावरणाकडे बघतात, 70% सागराकडे लक्षच देत नाही. आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे, तर हा सागर आहे, समुद्र आहे, तो आपल्याला भरभरून देत असतो. जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं देते, प्रेम असेल किंवा इतर सगळं, तर सागर आपल्याला काय काय देतो. जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई आहे ती सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते, तसं हा सागर पण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो, तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला तर आपल्याला पाणीच नाही मिळणार. आपल्यालाच नाही, नॉट ओनली ह्युमन बिंग पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही. दुसरं 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी, तर 70% पाण्यात जे जंगल आहे ज्याला ओशियनिक ग्रीनरी म्हणतात, की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही तो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय, तर आपण फक्त मी तर आधी एक सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी एक छोटस गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका, हे जगभरात गेले अनेक दशक ते प्रसारित करतात. तसं आता वेळ आली आहे की जी 70% ओशनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे, तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभरून, तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं, सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो, जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो, तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या, प्रत्येक विद्यार्थ्या शिकवली आहे, तर फूड सायकल, तर या अन्न सकाळीच सर्वात बेसिक इलिमेंट आहे की जो आहे गवत, ते गवतावरच सगळी अन्न सकाळीची सुरुवात होते. मग ते गवत पाण्यावरचं असू द्या किंवा जमिनीवरचं असू द्या, तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या तीन बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी पक्षी अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात, त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न, हे सागर देत असतो. म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी. एक छोटस उदाहरण देऊ इच्छितो की या सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे पूर्ण जगभरातल्या स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या, तर त्या 66,000 नद्या आहेत. त्या 66,000 नद्यांवर जर आणि जे प्लास्टिक आता आपण ह्युमन बिंग्सने सागरावर पाठवलंय, त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवरून गटारीत, गटेतून नालीत, नालीतून नदीत, नदीतून सागरात ते पोहोचतं. त्याला दोन कारणं मुख्यत्वे कारणीभूत आहे, एक तर ग्रॅव्हिटी ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोहोचणार आहे, आणि आपण गेले शेकडो वर्ष जे फेकलेले आहे ते ऑलरेडी पोहोचलेलं आहे. तर ते पोहोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे

0: प्लास्टिकने झाकले गेले
1: हो
0: आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल, एवढं प्लास्टिक पसरेल, म्हणजे ती जिवंतच नाही राहणार इतकं आपण त्याला खराब केलेलं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून मी परत परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं आणि

0: म्हणजे एक छोटस उदाहरण सांगताय की माझ्या घराची वॉटर टँक आहे ती भरण्यासाठी, किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटी फ्लॅट आहे तर माझ्या फ्लॅट मधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी वॉटर टँक कशी भरेल? तर त्या दृष्टीने एक आईची भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं, त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि सर आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलंय, आणि मग मुलांमध्ये संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एक आईची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं, आपल्या सागराचं रक्षण करणं.
0: जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या, मी एक एक शाळा जोडत गेलो, सरळ शिकत गेलो. तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची पालकांची भूमिका काय असावी, आम्ही ज्या शाळेतनं सुरुवात केली केंद्रीय विद्यालय म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळा त्यातली एक शाळा, तिथलंच एक छोटस उदाहरण देऊ इच्छितो की तिथं ज्या मीनाक्षी पाटील मॅडम आहेत, ज्या सागर मित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे, तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या उत्साहाने भाग घ्यायचा, पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले, त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होते की त्या घरी येऊन हे सगळं ऍक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू, त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली म्हणजे बालक ते पालक, आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडलाय. म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं, आम्ही ज्या ज्या शाळेत, आम्ही कुठल्याही शाळेचं कम्पॅरिझन नाही करतो, पण जेव्हा ज्या ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत, आणि अगदी रेग्युलर महिलांचं सहभागाचं जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतो.
1: हो नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात?
0: आमचंच एक उदाहरण आहे, पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात, तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागर मित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या, त्या महिला होत्या, तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला माझ्या पूर्ण गावात करायचंय. तर जसं हळदी कुंकाला जातात त्या स्वतः हळदी कुंकू घेऊन सागर मित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीच्या ऍड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केले आणि स्वतः घरोघर जाऊन, त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते आणि प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूज पेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं, आणि त्यांनी स्वतः तर केलंच पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागर मित्राचं, जसं सागर मित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागर ग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबात जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे आणि ज्या वजनानुसार त्यांनी स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी, आणि 2 वर्षात त्यांचं गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी. तर जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागर मित्र अभियान तर निश्चितच हे बदल होत.
1: आता संवाद सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतःचा स्वतः सारथी बनणे ही संकल्पना,
0: संवाद सारथी हे सुरू कसं झालं? जेव्हा कोरोना काळात आमच्या एनजीओच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, म्हणजे जसं बाकीच्यांच्या बंद होत्या, तर मग मी एक उपक्रम सुरू केला की ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. मग त्याच्यात वेगवेगळे विषय घेतले, मग ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, वेगवेगळ्या चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग हे सगळं करत असताना असं जाणवलं की असा एखादा संवादात्मक कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का की ज्यात आतला आणि बाहेरचा आवाज ऐकता येईल. मग खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट 2022 संवादसाठी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो, मग ते जीवन जगत असताना, त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्या कमी स्वतःतल्या ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, आणि जेव्हा ते समाजात वावरत असतात, मग त्यांचं शिक्षण असेल, बालपण असेल, कुटुंब असेल, तर त्यात ते स्वतःला कसं ऍडजस्ट करतात, म्हणून हा उपक्रम सुरू केला. आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही एका महिलेपासूनच केली की त्या महिलेने अपंगत्व होतं पोलिओमुळे, तरीही कळसुबाई सारखं कठीण शिखर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड, की त्यांना एक रेकॉर्ड करायचा होता म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा तो सर केला. तर हे निश्चितच, आणि अशा बऱ्याचशा महिला आणि पुरुष आम्हाला त्यात मिळाले आणि असे असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि व्हीलचेअर बाउंड झाल्या, एवढं

0: असल्यावर ते आज उत्तम लेखिका आहेत. त्यांचं नाव सोनाली नवांगुळे. त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाले. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जी आतली शक्ती आहे ते सारथ्य ते आपल्या जीवनात आत आणि बाहेर कसं मॅनेज करतात त्यांना इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि निश्चितच आज यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत. आणि महाराष्ट्रातले 36 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव. यासोबत गुजरात, गोवा, दिल्ली, जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातली लोक आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन.
1: बरं, आता आपर्यंत झालेल्या 170+ सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर.
0: येस येस.
1: मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं?
0: जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला दोन संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्मायला आलं त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा. आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही माझ्या आई वडिलांनी मला वाढवलंय शिकवलंय आणि जेव्हा ते सगळ्या यत्न मात करत एका पोझिशनला पोहोचतात मग ती कुठली असो आमच्या या संवादसारखी ज्या महिला आहेत तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम कोणी खेळाडू आहेत कोणी साहित्यिक आहेत कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत कोणी उद्योजिक आहेत आणि तेही अपंगत्वावर मात करत कारण दोन लढाया लढत महिला आणि अपंगत्व यातून स्वतःमधली शक्ती जागवत जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं आणि ते सहजतेने त्यांनी पेलं आहे. एक छोटस जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं तसं स्विमिंग मध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात येऊन गेल्या आहेत. असे खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. ते सगळ्यांच्याच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल पण निश्चितच जे क्षेत्र निवडलंय त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलं आहे.
1: अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो?
0: आमचा एकच मुख्य उद्देश आहे संवाद सारथीचा की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत पण एकमेकांना जसं मी उदाहरणं दिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोहोचवणं. आता आम्हीच पोहोचवतो असं नाही आम्ही तर एक निमित्त आहोत खूप लोक पोहोचवत आहे पण आमचं हे सातत्य की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचं आहे आतलं बाहेरचं बदलते तर सत्संग असणं गरजेचं आहे आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचं जीवन प्रवास म्हणतात आणि तो एक त्यांचं जीवनाचं सार आहे. जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून अर्जुनाला गीतेचा सार दिला तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद सारथीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम.
1: वा खूपच छान सर. खरंच तुमच्या या कार्यातून महिलांना आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात महिलांना त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची. उदाहरणार्थ RPWD Act याची माहिती असणं किती आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
0: आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या संवाद सारथी ज्या ज्या लॉयर्स होत्या आलेल्या की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावर पण आज लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील तरी त्यांचा अभ्यास होईल जे माहीत नाहीये तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोहोचतं की हा कायदा RPWD Act जो फक्त अपंगांसाठी पण अपंगांमध्ये महिला पण असतात सगळेच असतात बालक पण असतात तर मग त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. आणि निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील तर तो आमच्यासाठी आनंदच आहे.
1: हो ना, आजच्या काळामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहे सर. आता सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न वनिता मंडळाच्या श्रोत्यांना जे आपल्या भगिनी महिला आहेत जे श्रोते आहेत आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे विशेषतः ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागरमित्र अभियान असेल संवाद सारथी असेल सागरमित्र बालक ते पालक कार्यक्रम आहे आणि बालकांनाच का निवडलं हा खूप

0: प्रश्न, कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली लोकसंख्या, तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड 5वी ते 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत, तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे, तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली, संस्कारातून, स्वच्छता योजनेचा संस्कार, सागरमित्राचा, तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर
1: आणि पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला, तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले, तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे आणि हे संस्कार पिढी ज्यात यानंतर त्या पिढीला, त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच.
0: येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील, आजच सगळं होईल असं नाहीये की हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल, आईला खात्री असते की आता माझ्या आतमध्ये गर्भात जेवढी सुरक्षा होती माझ्या मुलाची, ती बाहेर प्रकृती घेणार आहे, म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात. तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन. तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहेत, ती जेव्हा खात्री होते की नाही बाहेर पण सुरक्षित राहणार आहे, जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे, आईला जेव्हा खात्री होते, तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई जगभरातल्या तयार होतील, तर नक्कीच माझी पृथ्वी, माझा सागर, आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील, तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच, आणि ते खूप मोठे व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची, दुसरी तालीम होती भारत व्यापक ब्रिटिशांविरुद्ध, तसं आता सगळ्या जिजामातांनी आपल्या बालकांना सगळी पृथ्वीचीच काळजी घ्यायची. आणि हे का, तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील, कारण आपण बाउंड्री आखून दिलेली आहे की माझा देश माझं घर, तर ह्या सगळ्या बाउंड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल. आणि आपण हे संपवण्याची एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे, एक छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांती शांती शांती, ओम मैत्री मैत्री मैत्री, ओम विश्व मानव पर्व उत्क्रांती. ओम.
1: सर, आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल, या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे, आणि तुमच्या या सगळ्या संवादातून हे सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून आलेली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकट किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्व आहे. विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून, आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो, मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष. आपल्यातील सारथी जागा झाला की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं, हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी, तर आपण सुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपण सुद्धा साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी. विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना, एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: प्लास्टिकमुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखींनो, छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया. प्लास्टिकमुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम, हेच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची. ऐकूया छानसं गीत.

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची इथं सांगता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पालवी फुटत राहो या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, दुपारचे 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात. कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. निवेदन स्नेहल ठाकरे. विशेष सहभाग मोजीलाल मावसकर. सादर करते आशिष गावंडे. श्रोते हो नमस्कार. भारताची सांस्कृतिक विविधता ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. या विविधतेत अनेक आदिवासी समाजांनी आपल्या परंपरा, रूढी, लोककला आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही जपून ठेवले आहेत. अशाच एका समृद्ध आदिवासी संस्कृतीची ओळख आज आपण करून घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वास्तव्यास असलेल्या कोरकू समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, सण उत्सव, कौटुंबिक रीतीरिवाज यांचा वेध घेणारा हा कार्यक्रम. मी स्नेहल ठाकरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मेळघाटातील डोंगर दऱ्या, घनदाट जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात कोरकू समाजाने आपली स्वतंत्र जीवनशैली विकसित केली आहे. कोणत्याही समाजाची भाषा ही त्याच्या संस्कृतीचा आत्मा असते. कोरकू समाजाची भाषा, तिची वैशिष्ट्ये आणि आजच्या काळात तिचे जतन कसे केले जात आहे याबाबत माहिती आपण घेऊयात.
2: कोरकूचा एक काही लिपी नाही आहे.
1: मोजीलाल मावसकर.
2: ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही आई वडिलांपासूनच शिकत होतो. ते कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे इकडे कोरकू भाषा आणि हिंदी थोड्या प्रमाणात, तर मराठी फार कमी, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमचं कोरकू भाषातच बोलतो. खाना खाओ, आटा जो मैं, पाणी पियो, डानो आहे.
1: नवीन जीवाचे आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. कोरकू समाजात बाळाच्या जन्मानंतर कोणते विधी केले जातात, नवजात बालकाचे आणि आईचे स्वागत कसे केले जाते जाणून घेऊयात.
2: बाळ झाल्यानंतर
1: मोजीलाल मावसकर
2: आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात. त्याच्यात सगळे एकत्र आपले कुटुंबाला जमा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन. पारंपरिक गाणे ते महिला मंडळच असते.
3: पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा, पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा.
2: झोळीमध्ये लेकरा लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा आमचे जे महिला लेकरात सगळे म्हणतात सर.
3: बोको के गोनका डोडू सागे जा, बोको बोको के गोनका डोडू सागे जा.
2: बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते, शेतात जातो, काम करायला जातो आणि तू झोळीमध्ये शांत राहा.
1: विवाह हा केवळ

0: व्यक्तींचाच नव्हे तर दोन कुटुंबाचा आणि समाजाचा बंध मानला जातो. कोरकू समाजातील विवाह पद्धती, त्यातील विशेष विधी आणि पारंपरिक रूढी याविषयी
1: मुलगा मुलगी पाहिला जातो. समजा एखाद्या हापसीवर कुणा कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो, मुलगा मुलीला पाहून येतो. हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात मुझे पसंद आहे, मला पसंद आहे म्हणून. मग आई वडील जातात, मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचा मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करा लागते. जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात. मुलगा मुलगी पाहणी झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बाप पसंद आहे म्हणून मग तिथून ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनोम पद्धत आहे. तिकडे गोनोम ठरवतात, मुलाला द्यावं लागतं गोनोम. म्हणजे विशेष आता सध्याचे जे 25,000 रुपये ते एक गोनोम म्हणून आहे, त्यांना रक्कम द्यावं लागते, मुलीला द्यावं लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागते. आता त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते, सगळी त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यावं लागते. आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं. छोटे मोठे सहसं दागिने जे हिशोबाने त्याच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे, मुलीला द्यायचे. मुलाकडचं ना लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून. मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्य महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात, मुलीचं गावाला जातात. आणि तिथे मुलीचं गावाला गेल्यानंतर आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्या ते उचलून आपलं आम्ही टुकू म्हणतात, टुकू पद्धत आहे. टुकू पद्धतीने ते लग्न लावतात. टुकू म्हणजे आपल्या इकडे मराठी त्याला उसल म्हणतात. उसल मिरची वगैरे खातो की नाही, साहेब लाकडाचं असते आमच्याकडे मोठी. तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या तिकडचा जे गागली सुसून नृत्य आणि मुलाकडचा गादली सुसून नृत्य ते बायांचं असतात महिलांचा हो. गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात नवरदेवाला, तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 60 फेऱ्या करतात आणि ते मजेशीर आहे. तिथं मग ते त्यांचं लग्न होतात आणि त्या दोघाला एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पूर्ण पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात.

0: सण उत्सव हे कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असतात. निसर्गाशी जवळचे नाते जपणाऱ्या या कोरकू समाजात कोणते सण साजरे केले जातात आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
1: जे प्रमुख सण आहे, एक सुरुवातीचे सण आहे ते भवाई म्हणून आहे, भवाई पूजा आहे. त्याच्यानंतर होळी आहे, पोळा आहे. भवाई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्वाचा शेतीविषयक सण आहे. हा म्हणजे वैशाख अमावस्याला एक साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मोठवा देव म्हणजे ग्रामदैवत सर, त्या वेळेस शेतीची जी अवजारे आहे त्याची याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला सुरुवात म्हणून जसा तसा केल्याने सर चांगले पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते अशी श्रद्धा आहे आमची. त्यानंतर होळी आहे. होळी म्हणजे सर मार्च मध्ये फागुन महिन्यात सध्या तसं तिकडे पोळा आहे, तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवई पूजेनंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीले येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो. पावसासाठी ते हे करतात, देव पूजा करतात, ते निसर्ग पूजा करतात. त्यानंतर मग आमचे तो पोळा. होळी एक महत्वाचा सण आहे. होळी म्हणजे असा ते आमच्या लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात, परिधान केलेले असतात नवीन कपडे. तर त्यांचे जे सुरुवातीले सर एक भीमला म्हणून आहे, पहिला दिवस त्याच्या पूर्व संध्याला भीमला गोमज असतात, त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भासे बांबू पासून ते आणते, लाकूड त्याची आणतात ते, आणि जे काही वेस्टेज जे जडव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. त्याच्यात मग पूजा करतात, सगळे सामूहिक पूजा करतात. होळीच्या दिवशी पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात. आणि होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणा ढोल फगणा सगळे पूर्ण एकत्रित गावात येत. मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरवणूक सारखे निघतात गावातून. पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात कारण

सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात, होळीजवळ येतात, सगळे एकत्र होतात, पोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव, बाहेर माणसे, माणसे वेगळे बाहेर वेगळे, दहन करून मग तिथे ते खूप नाच गाणं करतात, खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात रात्रभर. दंड नृत्य असतं त्याच्यात, फागणा नृत्य असतात त्याच्यात, झमाटा असतात असतात, चिवलोरी असतात त्याच्यात, वेगवेगळे प्रकार सगळ्यांचे रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवस पर्यंत एकसारखं सात्यात कार्यक्रम असते आमचे.

0: होळीमध्ये पूर्ण म्हणजे 12 महिन्यातील जेवढे काही सण असतात त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात.
1: होळी का ये रंग बिरा रे सजन, होळी का रे रंग बिरा.
2: श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणेच मृत्यूनंतरच्या परंपरांनाही प्रत्येक समाजात विशेष महत्व असतं. कोरकू समाजात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणते विधी आणि परंपरा पाळल्या जातात?
0: दोन पद्धत असते, एक तर दफन विधी, नाहीतर लाकूड आहे ना एकत्र जमा करतात गावातील. जर जडाचं असेल समजा दहन करण्याचं असेल तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बलबंडेने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख म्हणजे दुखवाटा केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसानंतर 13वी आणि त्यामध्ये मग सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथं भजन वगैरे त्यांचे ते भजन असतात, ते भजन वगैरे करून आणि त्यांचा मग खूप वयोवृद्ध असल्यास मग त्याचे शिडोली सारखे प्रोग्राम करतात ते शिडोली सारखे आणि त्या शिडोली मध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांची मग शिडोली सुद्धा ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्चा वगैरे केल्या जातात.
2: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील महिलांचे श्रावणातील विशेष सण आणि त्यांचे महत्व.
0: श्रावण महिन्यामध्ये ते महिला एक झुला म्हणजे बनवतात झुला सारख्या, त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात, ते गाणे म्हणतात तिथं ते आणि खूप छान साजरे करतात श्रावण मध्ये.

0: काळ बदलत गेला तशी संवादाची माध्यमेही विकसित होत गेलीत. माहिती, शिक्षण आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीने ग्रामीण आणि आदिवासी भागात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरकू समाजाच्या जीवनात आकाशवाणीने कोणते सकारात्मक बदल घडवून आणलेत?
1: प्रत्येकाचा
0: मोजीलाल मावसकर.
1: घर घरोघरी आणि रेडिओ म्हणजे स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असा माध्यम आहे. तिकडे एकमेवा तिकडे टीव्हीचा नाही, कारण रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे. त्यापासून लोकांना शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेतीविषयक

0: असतात, तिथं आरोग्याविषयी माहिती मिळते आणि बातम्या, विशेष म्हणजे बातम्या सुद्धा जे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथं एक मोलाचे तिथं कार्य म्हणून एक आम्हाला ते त्याची योगदान मिळत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे तिकडे बघू रेडिओमुळे खूप छान आम्हाला म्हणजे वाटत आहे.
1: श्रोते हो, मेळघाटातील कोरकू समाजाच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा हा प्रवास आपण अनुभवला. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जपणाऱ्या या समाजाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताचा पण आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती या विषयी माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे निवेदन होते स्नेहल ठाकरे यांचे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणार

संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाजमाध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे. निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खाजगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा

परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H-1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ऍक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, एलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होईल. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यमौशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे.
गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून

0: राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रत्यानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शदो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र. श्रोतेवादा जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूयात.
2: श्रोते हो, आता ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं. तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष स्थापन करणार आणि कोल्हापुरातील वाघनख प्रदर्शनाच्या मुदतीत 4 नोव्हेंबरपर्यंत वाढ. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्यानं व्यवस्थापनामध्ये निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी गोकुळ दूध संघावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी प्राधिकारी अधिकारी मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान सहकार विभागाकडून निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. यानुसार 2 जून ते 1 जुलै या कालावधीत ठराव दाखल करण्याची मुदत दुग्ध निबंधकांकडून देण्यात आली आहे. गोकुळ दूध संघातील कथित अवसयानातील 1308 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्या असा आदेश कोल्हापूर सर्किट बँकेनं दिला होता. ही चौकशी 80 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही 90 दिवसांमध्ये निवडणूक घ्या असे निर्देश दिल्यानं निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सध्या अवसायनातील संस्थांपैकी 1298 संस्थांची सुनावणी झाली, त्यापैकी सुमारे 541 संस्था अपात्र ठरल्या. त्यामुळे प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी पात्र 4199 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. प्रकाश बेलवाडे यांनी मतदार यादीतील 1320 संस्थांवर हरकत घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गोकुळसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असे पॅनल होणार असल्याचे बोलण्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष तातडीनं स्थापन करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले. तसंच त्यांच्या हक्काचं संरक्षण आणि कल्याण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी वापर करण्यात आलेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि समाज प्रवाहात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरता बीज भांडवल योजना राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आरोग्याचा आणि रोजगाराचा दर्जा सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवणं, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देणं, सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करणं आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणं यांसारख्या विविध योजनांवर गतीनं काम करण्याचे निर्देशही गुरव यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं दर्शन आता शिवप्रेमींना यावर्षी 4 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. कोल्हापूर इथल्या प्रदर्शनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनानं हा निर्णय घेतला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या 14व्या कुलगुरुपदी डॉ राजनीश कमलाकर उर्फ आर के कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी ही घोषणा केली. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान

0: आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाताही होते. काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची फेर झाली, तर जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड झाली. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांनी ही निवड जाहीर केली. राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणं आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा योजनेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भात, भुईमूग आणि नाचणी या पिकांमध्ये राज्यस्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 477 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं मंजुषा गायधनी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मध्यम लहरी 537 अंश 6 मीटर्स तसंच 558 किलो हर्ट्झवर आपण

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता. मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे. याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. स्वाभिमान, योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर

विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकासदर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं.
तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान

विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती, देश की सुरीली धड़कन। छाया गीत के लिए बस थोड़ा सा इंतजार।
1: विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले। आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम FM बँडच्या 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सायंकाळचे 5 वाजले आहेत। एक ही फिल्म से या कार्यक्रमात आजचा चित्रपट आहे लव्ह स्टोरी। संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं।

ते हो मी श्वेता आपलं परत एकदा एकी फेमसे या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. श्रोते हो, आज परत एकदा लव्ह स्टोरी, फॅमिली ड्रामा, लाडिक भांडण, रुसवा अशा भावभावनांनी भरलेला आणि 80 दशकात माइलस्टोन ठरलेला चित्रपट घेऊन आली आहे. आणि हा चित्रपट आहे 1981 साली प्रदर्शित झालेला लव्ह स्टोरी.

सिनेसृष्टीला जवळपास 80 चित्रपट देणारे 1969 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त हिंदी चित्रपट सृष्टीचे सिल्वर जुबली स्टार राजेंद्र कुमार तुली यांनी आपला पुत्र कुमार गौरव याला लॉन्च करण्यासाठी निर्माण केलेला चित्रपट म्हणजे लव्ह स्टोरी. राहुल रेवल यांनी दिग्दर्शित केलेला लव्ह स्टोरी हा चित्रपट त्या काळी युवकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवून गेला. त्या काळचा स्टाईल आयकॉन म्हणून कुमार गौरवकडे पाहिलं जाऊ लागलं. तर जानलेवा नखरे, दिल को छू लेने वाली अदाई असणारी अभिनेत्री विजेता पंडित हिने पदार्पणातच युवा प्रेक्षकांच्या मनात घर केलं. राजेंद्र कुमार, डॅनी, विद्या सिन्हा, खास करून हवलदाराची भूमिका करणारा अमजद खान या सर्वांच्या भूमिकेमुळे लव्ह स्टोरी चित्रपट त्या काळी सुपरहिट झाला.

श्रोते हो, लव स्टोरी चित्रपटाचं कथानक ही हिंदी चित्रपट सृष्टीतल्या पठडीतलं म्हणजे नायक नायिकेमधील प्रेम कहाणी, घरच्यांचा विरोध, शेवट गोड। परंतु एखादा कलाकार ज्याप्रमाणे आपल्या कल्पनेने नवनवीन कलाकृती निर्माण करतो, त्याचप्रमाणे स्टोरीचा प्लॉट जरी एक असला तरी मांडणी त्या चित्रपटाला प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवून देते। लव स्टोरी चित्रपटाच्या कथेमध्ये नायक म्हणजे कुमार गौरवचे वडील, जे खऱ्या जीवनातही वडील आहेत, ते राजेंद्र कुमार हे एक व्यावसायिक असतात। नायिका विजेता पंडित हिचे वडील डॅनी इंजिनियर।

सिनियर, दोघांची मैत्री असते, पुन्हा त्यांच्यात वैर निर्माण होतं वगैरे वगैरे. इकडे नायक वडिलांशी हुज्जत घालून घर सोडतो, नायिका वडिलांच्या अतिकाळजीमुळे घर सोडते. नंतर नायक नायिकेचं एकत्र भेटणं, प्रेमात पडणं, सुखी संसाराची स्वप्न पाहणं हे सुरू होतं.

त्यांच्या प्रवेशानं रंजकता वाढते. या ठिकाणी खलनायिकेत महारत असणारा डॅनी उपयोगी पडतो. पोलिसात तक्रार दिली जाते आणि शोले मधील गब्बर सिंग अफलातून भूमिका साकारत हवालदाराच्या भूमिकेत समोर येतो आणि नायक नायिकेला हातकडी घालून पोलीस स्टेशनकडे घेऊन येत असतो. परंतु नायक नायिका हातकडीसह पलायन करतात आणि हवालदाराच्या हाती येते फक्त म्हैस. अशा विविध हास्य, कौटुंबिक वाद, हलवार प्रेम, नायक नायिकेचं खट्याळ भांडण आणि असो शेवटी द हॅप्पी एंड म्हणजे लव्ह स्टोरी.

श्रोते हो, लव स्टोरी या चित्रपटाची कथा, अभिनय, मांडणी जसे गाजली तसे गाणे देखील खूप गाजले. आजही ही गाणी तितकीच श्रवणीय आहेत. त्या काळच्या आणि आजच्याही युवा पिढीतील भुरळ घालणारं आर डी बर्मन यांचं संगीत, द लेजेंड लता मंगेशकर, आशा भोसले, अमित कुमार यांचा स्वरसाज म्हणजे अप्रतिमच, राहुल रेवल यांचं दिग्दर्शन ठासी उठरलं. श्रोते हो, आपली हिंदी चित्रपटसृष्टी आणि त्यातही 70-80 दशक म्हणजे जुन्या नव्या पिढीचा संघर्ष, परंतु या चित्रपटातून संदेशही माणुसकीच्या प्रेमाच्या विजयाचा मिळत राहतो. काश्मीरच्या भूमीवरचं चित्रीकरण आणि कुमारगौरव विजेता पंडितची फ्रेश जोडी लोकांना खूप आवडली. या चित्रपटातील तेरी याद आ रही है या गाण्यासाठी अमित कुमार यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, तर आर डी बर्मन यांना बेस्ट म्युझिक आणि अमजद खान यांना बेस्ट ॲक्टर फॉर सपोर्टिंग रोलसाठी नामांकन मिळालं.

एक ही फिल्मचे या कार्यक्रमात आजचा चित्रपट होता लव्ह स्टोरी. संकलन आणि निवेदन होतं श्वेता माळी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. प्रथम युवक मित्रमैत्रिणींसाठी युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम युवक मित्रमैत्रिणींसाठी युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून

0: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो, मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा स्वागत करतो तुमचं
0: आजच्या आपल्या युवावाणीच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात. मित्रांनो, कवी अरुण बोरसे यांची एक कविता आहे. त्यांनी अन्नाचा प्रवास थोडक्यात पण मार्मिकतेने वाचकांपर्यंत पोहोचवलाय. ते असं लिहितात,
1: महत्वाचा एक एक अन्नाचा घास, जेवणाच्या ताटाचा जाणून घ्या प्रवास.
0: शेतकरी शेतीची मशागत करतो, बियाणं खत मग घरामध्ये भरतो.
1: जेव्हा वरुण राजाची कृपादृष्टी होते, जमिनीत बीजारोपण तेव्हा केले जाते.
0: पीक उभे करायला कष्ट पडती किती, तेव्हा कुठे विविध धान्य बाजारात येती.
1: आता तुम्ही थोडेसे किचन मध्ये चला, तेथे किती मेहनत लागते हो त्याला.
0: यात माता भगिनींचे कष्ट आहेत खूप, त्यांच्यामुळेच पदार्थाला रुची आणि रूप.
1: जेवणाचा आहे आपल्या असा इतिहास, वाया नका घालव एक सुद्धा घास.
0: मित्रांनो, शेती, माती आणि पाऊस याच्याशी निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याचं घट्ट नातं आहे.
1: आणि या तिन्ही गोष्टी जर सजीवांच्या आयुष्यातून काढून टाकल्या तर सजीव सृष्टी शून्य आहे बघ.
0: केवळ शेतकरी नाही तर आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी

0: ज्ञानाची गरज असतेच, पण मात्र आपली गरज संपली की सगळं संपलं असं आपण करतो.
1: कवींनी कवितेत मांडल्याप्रमाणे अन्न वाया जाणं ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं बघ दर्शन.
0: आणि लोक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये जेवण अति प्रमाणात वाया घालवतात. काय असतं की सुरुवातीला भूक खूप असते आणि आधीच अशा बड्या कार्यक्रमात खायला पदार्थ असतात 50, असं वाटतं काय खाऊ आणि काय नाही.
1: हो, आणि या भावनेत लोक सर्व पदार्थ ताट भरून घेऊन घेतात आणि जसं आपण जेवायला सुरुवात करतो तशी भूक शमते आणि जेवणाची इच्छा मंदावत जाते.
0: पण होतं काय, आपण फक्त लागलेल्या भुकेचा अंदाज घेतो आणि जेवणासाठी असलेल्या गर्दीच्या भीतीने ताटात सगळंच घ्यावं आणि मी सगळंच खावं असं ठरवतो आणि फसतो. त्यामुळे ताटात भरलेलं सगळं अन्न शेवटी वाया जातं.
1: प्रत्येकाला आपली भूक आणि खायची पातळी माहित असते बघ, पण वळत नाही ना. पण आता खरंच समजून घेण्याची गरज आहे, कारण त्या एका ताटाच्या अन्नात बऱ्याच लोकांची मेहनत असते, अन्नासोबत तीही वाया जाते बघ.
0: म्हणून कवी अरुण बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे,
1: वाया नका घालवू एक सुद्धा खास.
0: करेक्ट.
1: मग दर्शन, आज काय विशेष आहे रे आपल्या कार्यक्रमात, म्हणजे कोण आहे आजचे मार्गदर्शक?
0: सांगतो. आज आपल्याला शेती क्षेत्रातील करिअर विषयी माहिती मिळणार, ती आपण जाणून घेऊच. पण मला असं वाटतं की आता आपण एक छानसा ब्रेक घेतला पाहिजे.
1: हो, अगदी चालेल की.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या आपल्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात आपण डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक तसंच ऍग्रीकल्चर करिअर काउन्सिलर प्राध्यापक निलेश भागवत सदार सर यांना आमंत्रित केलंय.
1: सर, आपल्याला आज कृषी क्षेत्रात करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. चला तर जाऊया आजच्या आपल्या मार्गदर्शनाकडे.
2: सर्व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभिनंदन. तुमचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि आता 12वी सायन्स नंतर काय करायचं, म्हणजे कोणकोणत्या संधी आहेत, तर याबद्दल बऱ्याच दुविधा आपल्या मनामध्ये असते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विचार करतात ते म्हणजे मेडिकल फील्ड असते, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड, पण सोबतच असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत आणि ते म्हणजे BSc ऍग्रीकल्चर. विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स झाल्यानंतर BSc ऍग्रीकल्चर कडे मागील काही वर्षापासून ओढा आहे. त्याचं कारण आहे की हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्या संधी अमर्याद आहेत आणि त्याच क्षेत्राबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, BSc ऍग्रीकल्चर म्हणजे नेमकं काय? तर बघा, BSc ऍग्रीकल्चर जर आपण एक विचार केला तर BSc ऍग्रीकल्चर हा 4 वर्षाचा एक पदवी अभ्यासक्रम आहे आणि या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये शेती संबंधित वैज्ञानिक, तांत्रिक, व्यावसायिक आणि कौशल्याधारित ज्ञान या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिला जातो. मग BSc ऍग्रीकल्चर जर आपण बघितलं तर BSc ऍग्रीकल्चर किंवा BSc, तर BSc ऍग्रीकल्चर ही एक ब्रँच आहे, त्याच्या सोबतच अजून ब्रँचेस आहेत. जर आपण बघितलं BSc हॉर्टिकल्चर आहे, BSc फॉरेस्ट्री आहे, ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग सुद्धा आहे, BSc ऍग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ही सुद्धा एक ब्रँच आहे, फूड टेक्नॉलॉजी ही सुद्धा एक ब्रँच आहे आणि

होम सायन्स जवळपास 8 ते 9 ब्रँचेस ह्या बी एस सी च्या आहेत. पण या 8 ते 9 ब्रँचेस मध्ये बी एस सी ऍग्रीकल्चर ही मदर ब्रँच म्हणून याला गणले जाते. आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न की सर आता आम्हाला जर बी एस सी ऍग्रीकल्चरला जर ऍडमिशन्स घ्यायचं असेल तर पात्रता काय असली पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी 12वी सायन्स घेतलेलं होतं आणि ज्यांना 12वी सायन्स मध्ये जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 12वी सायन्स मध्ये मिनिमम 45% मार्क असणं गरजेचं आहे आणि ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत यांना मिनिमम 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. पण जसा आपण विचार करतो की मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्ड त्याला जसा एक प्रोफेशनलचा दर्जा दिलेला आहे तसाच दर्जा बी एस सी ऍग्रीकल्चरला ऍज ए प्रोफेशनल डिग्री म्हणून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला एंट्रान्स एक्झाम द्यावं लागतात. तर याच्यासाठी कोणत्या एंट्रान्स एक्झाम असतात तर MHCET ज्याच्यामध्ये तुम्ही PCB, PCM आणि PCMB हा ग्रुपमध्ये तुम्ही जी काही CET दिलेली आहे महाराष्ट्र शासनाची MHCET झालेली आहे ही दिलेली पाहिजेत. सोबत तुम्ही JEE किंवा NEET ही दिली असेल त्यावर सुद्धा तुम्ही या बी एस सी ऍग्रीकल्चरसाठी किंवा अदर ज्या ह्या मी ब्रँच सांगितल्या याच्यासाठी तुम्ही पात्रता असता. आता जर बी एस सी ऍग्रीकल्चर नंतर ज्या करिअरच्या वाट्या आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की स्वर्गीय MS स्वामीनाथन ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाते त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे इफ ऍग्रीकल्चर गोज रॉंग नथिंग एल्स विल हॅव ए चान्स टू गो राईट. याचा अर्थ असा होतो की कृषी क्षेत्र चुकीच्या दिशेने जर गेलं तर देशातील इतर कोणतेही क्षेत्र योग्यरित्या प्रगती करू शकणार नाही. म्हणजे आपण जर एक विचार केला जर आज आपण बघत आहे वेगवेगळे सेक्टर्स आहेत सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्रीयल सेक्टर्स पण तुम्ही जर एक विचार केला आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सिच्युएशन बघितली एकमेव ऍग्रीकल्चर सेक्टर्स होतं की जे चालू होतं आणि हे एकमेव सेक्टर आहे जे कधीही बंद होणार नाही आणि या जर सेक्टरवर विपरीत परिणाम झाला तर ऑटोमॅटिकली बाकीच्या सेक्टरवर सुद्धा याचे परिणाम होतील. त्याच्यामुळे ऍग्रीकल्चर हे अमर्यादित क्षेत्र आहे आणि याला अमर्यादित अशा संध्या आहेत. जर आता तुम्ही 4 वर्षाच्या नंतर बी एस सी ऍग्रीकल्चर केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत तर बघा याच्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे की या 4 वर्षामध्ये आपण जे काही नॉलेज घेतलेलं आहे जे वैज्ञानिक नॉलेज म्हणतो आपण तांत्रिक नॉलेज जे काही घेतलेलं आहे तर या नॉलेजच्या बेसिसवर आपल्याला शेतीकडं एक चांगला उद्योग म्हणून बघता येणार आहे. आतापर्यंत आपण बघितलंय की शेतीकडे उदरनिर्वाहासाठी आपण बघितलं पण मागच्या 15 वर्षामध्ये तुम्ही बघा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हा एक उद्योग आहे आणि त्याच पद्धतीने शेती करत आहे. तुम्हाला सांगायचं तर आमच्या डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी येतात जे स्वतः बी एस सी ऍग्रीकल्चर केल्याच्या नंतर शेती करत आहेत. त्याच्यातला आमचा एक विद्यार्थी आहे मयूर सिरसाट नावाचा तो सध्या सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती करत आहे. त्याच्यानंतर आमचा एक रोशन महाजन आहे त्याची एक नर्सरी आहे तो चांगल्या पद्धतीने नर्सरी डेव्हलप केलेली आहे चांगल्या पद्धतीने तो नर्सरी मॅनेजमेंट करत आहे. सोबतच असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे की आज 1 एकर भरामध्ये 2 एकरमध्ये 3 एकरमध्ये चांगले 10-10, 15-15 लाखाचे टर्नओव्हर करत आहेत ते सुद्धा एका एका सीझन्स मध्ये. म्हणजे हे जे काही नॉलेज आहे हे नॉलेज तांत्रिक नॉलेज घेऊन जर आपण शेती केली तर नक्कीच आपल्याला याच्यातून जो काही आपला नफा असेल हा भरपूर प्रमाणात भेटेल. पण काही विद्यार्थी असतात की ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करायचा असेल तर गव्हर्नमेंट जॉबसाठी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी 3 कॅटेगरी करील. एक म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जॉब, दुसरा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आणि तिसरा म्हणजे बँकिंग सेक्टर. आता मी तुम्हाला जे काही जॉब सांगणार आहे हे फक्त आणि फक्त कृषीवाल्यांसाठीच आहेत. म्हणजे ज्यांनी बी एस सी ऍग्रीकल्चर किंवा अलाइड सायन्समध्ये पदवी घेतली आहे हे फक्त त्यांच्यासाठी आहेत आणि बाकी जॉब तर आहेतच. एनी पदवीधर याच्यावर जे काही जॉब आहे त्याच्यासाठी तर संधी आहेतच पण ह्या ज्या काही संधी आहेत ह्या फक्त ऍग्रीकल्चर आणि रिलेटेड ब्रँचेसवाल्यांनाच आहेत. त्याच्यामध्ये महत्वाचं जर स्टेट गव्हर्नमेंट मध्ये बघितलं तर ऍग्री MPSC ज्याच्यात तुम्हाला तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी उपजिल्हा कृषी अधिकारी ह्या
महत्वाचे पद असतात. तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला ऍग्री एमपीएससी करता येते. त्याच्यानंतर फॉरेस्ट एमपीएससी सुद्धा एक पर्याय आहे. याच्यामध्ये फॉरेस्ट एमपीएससी तुम्ही एसीएफ असू शकता, क्लास वन ऑफिसर. त्याच्यानंतर तुम्हाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा होता येते. फूड सेफ्टी ऑफिसर याला सुद्धा ऍग्रीकल्चर वाले इलिजिएबल आहेत. त्याच्यानंतर ग्राम विकास अधिकारी असल, सहाय्यक कृषी अधिकारी असल, कृषी विद्यापीठामध्ये ज्या भरत्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कनिष्ठ संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक हे पद त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये आपण अजून जर बघितलं याच्यामध्ये तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असते, महाबीज, याच्या सुद्धा कृषी पदवीधरांना संधी असतात. वखार महामंडळ आहे, रेशीम संचालनालय आहे, पुन्हा झडपीचा जो काही ग्राम विकास विभाग आहे त्याच्यात विस्तार कृषी अधिकारी हे सुद्धा पद त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल ज्या काही इथं एमपीएससी वगैरे ह्या सुद्धा देता येतात. सोबतच तुम्हाला नगर परिषद महानगरपालिका याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती नसते, याच्यामध्ये सुद्धा सहाय्यक उद्यान सहाय्यक झालं, उद्यान पर्यवेक्षक झालं, उद्यान निरीक्षक झालं, उद्यान अधीक्षक झालं हे पद असतात. या पदासाठी सुद्धा कृषी पदवीधर हा पात्र असतो. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या शहरामध्ये जे गार्डन असतात हे सगळं गार्डन्स वगैरे असतात हे त्यांच्या अंडरमध्ये असतात. तर ह्या सगळ्या आपल्या कृषीमधल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या संधी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅन क्वारंटाईन ऑफिसर्स असतो. त्याच्यानंतर आपेडा झालं, नाबार्ड झालं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍग्रीकल्चरला एक टेक्निकल ऑफिसर म्हणून याच्यात संधी असते. तुम्ही युपीएससीचं जर तुम्ही तयारी करणार असाल, प्रशासनात जायचं असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा आपलं जनरल यूपीएससी मध्ये सुद्धा आपल्याला ऍग्रीकल्चर ऑप्शनल असतात, बॉटनी ऑप्शनल असतात, जे सब्जेक्ट आपण ऑलरेडी 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये केलेले असतात. त्याच्यानंतर सेंट्रल वेअर हाऊसिंग असेल, फूड सेफ्टी ऑफिसर्स असतील, त्याच्यानंतर एफसीआय असेल, तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले जॉब्स आहेत. त्याच्यानंतर जर बँकिंग सेक्टरचा जर विचार केला आपण तर बँकिंग सेक्टरमध्ये एक पद राहते ते म्हणजे एएफओ, ज्याला ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतात. तर या पदासाठी जे इलिजिएबल असतात तर ते फक्त ऍग्रीकल्चर आणि अलाइड ज्या ब्रँचेस सांगितल्या आहेत तेच फक्त इथे इलिजिएबल असतात. त्याच्यामुळे इथं स्पर्धा थोडी कमी असते आणि एक ऑफिसर लेवलचा जॉब तुम्हाला तिथं भेटू शकतो. त्याच्यानंतर आरआरबी एसओ, आता आरआरबी मध्ये जो स्पेशलिस्ट ऑफिसर असतो तो सुद्धा बीएससी ऍग्रीकल्चर वाला असतो. त्याच्यानंतर एसबीआय ज्युनियर असिस्टंटचे पद निघतात ऍग्रीकल्चर वाल्यांसाठी, ते सुद्धा असतात. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जायचं असेल तर ह्या फक्त बीएससी ऍग्रीकल्चर वाल्यांसाठीच्या संधी आहेत. आणि जर त्याच्यानंतर जो दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जे काही कृषीसाठी जे काही इनपुट्स लागतात, आदाने लागतात, तर याच्यामध्ये फर्टिलायझर कंपन्या झालं, सीड कंपन्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला वाव असतो. त्याच्यानंतर पेस्टिसाईड कंपन्या झालं, इरिगेशन कंपन्या झालं, फूड इंडस्ट्रीज झालं, याच्यामध्ये सुद्धा कृषी पदवीधरांना भरपूर संधी येतात. त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल ऑफिसर असतात, मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर, फील्ड ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, क्रॉप ऍडवायझर्स, त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता. याच्यामध्ये एमएससी, पीएचडी झालेले, बीएससी झालेले आज चांगले जॉब त्यांना त्याच्यामध्ये भेटत आहेत. आता तिसरा जर आपण एक विचार केला तर ज्यांना रिसर्च ओरिएंटेड विद्यार्थी आहेत, बीएससी ऍग्रीकल्चर केल्यानंतर आम्हाला रिसर्च करायचं आहे किंवा आम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, बरेचसे असतात की ज्यांना सायंटिस्ट व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यात संधी आहेत. कारण आपल्याला माहिती आहे बदलता हवामान आहे आणि या बदलता हवामानात जे काही पिकाचे वाण असतील याच्यामध्ये संशोधन करणं ही काळाची गरज आहे, तसं संशोधन सुद्धा होत आहे. मग असं सायंटिस्ट जर तुम्हाला ऍग्रीकल्चरमध्ये जर बनायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहेत. यामध्ये तुम्हाला एमएससी ऍग्रीकल्चर नेट वगैरे असाल, पीएचडी करावं लागेल. पीएचडी नंतर तुम्हाला ऍग्रीकल्चर सायंटिस्ट होण्यासाठी एक सेंट्रल लेवलला एक्झाम असते जे एएसआरबी नावाचं बोर्ड असते, ज्याला ऍग्रीकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतात. या बोर्ड मार्फत काय केलं जातं की ऍग्रीकल्चर सायंटिस्टची एक्झाम घेण्यात येते, ज्याला मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तुमचा एमएससी, म्हणजे एमएससी केल्यानंतर तुम्हाला देता येते, किंवा तुम्ही पीएचडी असाल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येते. आणि या एक्झामच्या मार्फत तुम्ही ऍग्रीकल्चर सायंटिस्ट म्हणून अपॉइंटमेंट होऊ शकता. आता सोबत बीएससी ऍग्रीकल्चर केल्यानंतर जर हायर ग्रॅज्युएशन काही विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल याच्यामध्ये तर त्या सुद्धा अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत. म्हणजे बीएससी ऍग्रीकल्चर आपण 4 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर
तुम्हाला एमएससी असते तर ही एमएससी तुम्ही डिफरंट सब्जेक्ट मध्ये करू शकता. ओके, आणि एमएससी 2 वर्षाची झाल्याच्या नंतर तुम्हाला हायर ग्रॅज्युएशन साठी पीएचडी ही 3 वर्षाची असते. बीएससी नंतर तुम्ही एमएससी करू शकता, पीएचडी करू शकता, किंवा मग तुम्हाला बीएससी नंतर एमबीए ऍग्रीकल्चर मध्ये करू शकता, किंवा एमबीए तुम्ही मार्केटिंग मध्ये करू शकता, एमबीए तुम्ही एचआर मध्ये करू शकता, किंवा तुम्हाला जर बाहेर देशामध्ये जर ऍग्रीकल्चर मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ऍग्रीकल्चरला पीएचडी साठी एमएससी साठी तशा संधी आहेत, आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप सुद्धा भेटतात. त्याच्यामुळे एक चांगलं क्षेत्र आहे.

जर तुम्ही गेले तर क्रॉप इम्प्रुव्हमेंट झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर हे झालंय, किंवा न्यू इन्सेक्ट अँड डिसीज रेजिस्टन्स व्हेरायट्या तुम्हाला डेव्हलप करायच्या, बायो फोर्टिफाईड व्हेरायट्या डेव्हलप करायच्या, तर संशोधनासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा अफाट संधी आहेत. त्याच्यानंतर जर टीचिंग, आता काही बरेच विद्यार्थी असतात की त्यांना टीचिंगसाठी करिअर करायचंय, तर टीचिंगसाठी करिअर करण्यासाठी तुम्हाला MSc ऍग्रिकल्चर नंतर नेट ज्यावेळेस तुम्ही केलेली असता त्यावेळेस तुम्ही इलिजिएबल असता, त्याच्यानंतर तुम्ही PhD केलेली असाल त्याही वेळेस तुम्ही इलिजिएबल असता. याच्यामध्ये बरेचसे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ऍग्रिकल्चरचे कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत, अलग लक्षात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर तिथं तुम्ही ऍज अ प्रोफेसर, ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुरुवातीला तुम्ही टीचिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ऍग्रिकल्चर ट्रेनर म्हणून सुद्धा वाव आहे. आणि भविष्यामध्ये आता आपण बघितलंय की न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऍग्रिकल्चर हा विषय प्रायमरीपासून 12 पर्यंत कंपल्सरी करण्याच्या सूचना आहेत. तो आता जर सब्जेक्ट त्याच्यात अंतर्भूत झाला, काही प्रमाणात झालेला आहे, जर हा सब्जेक्ट त्याच्यात जर अंतर्भूत झाला तर त्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कृषी शिक्षक म्हणून काम करता येईल. आता हे तर आपण बघितलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त काही कृषी पदवीधर असे आहेत की ज्यांना एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर याच्यामध्ये अफाट संधी आहेत. कारण कृषी आणि अलाइड हे असं सेक्टर आहे, म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी खूप चान्सेस याच्यामध्ये आहेत. आता हे जे काही व्यावसायिक शिक्षण आहे तर याच्यामध्ये आपण BSc ज्यावेळेस तुमचं फायनल इयर असते त्यावेळेस तुम्हाला व्यावसायिक जे कोर्स येत तर याच्याबद्दल काय केलं जाते, तुम्हाला नॉलेज दिल्या जातात, तर ते नॉलेज इथं महत्वाचं असतं. आता एंटरप्रेन्युअरशिप मध्ये जर तुम्ही म्हणलं तर तुम्ही सीड प्रोडक्शन, जसं की आता बरेचसे FPO येत म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या आहेत, तर ज्या सीड प्रोडक्शन करतात त्याच्यात फाउंडेशन सीड असेल, सर्टिफाईड सीड असेल, ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर टिश्यू कल्चर झालं, आता टिश्यू कल्चर बनाना मध्ये झालं, पोमेग्रेनेट मध्ये झालं, अलग लक्षात बरेच क्रॉप मध्ये आता टिश्यू कल्चर आलेलं आहे. या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला हायड्रोपॉनिक्स झालं, हायड्रोपॉनिक्स म्हणजे किंवा जिथं जमीन नसतानी केली जाणारी शेती, तर हायड्रोपॉनिक्स सुद्धा तुम्ही एक प्लांट तयार करू शकता. याला शासनाच्या सबसिड्या सुद्धा आहेत. कृषी सेवा केंद्राचे तुम्हाला लायसन्स भेटतात. तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस चांगल्या पद्धतीने करू शकता. आज आपल्याला माहिती आहे बरेचसे ठिकाणी आज जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा बाकीचे क्रॉप्स असतील, याला बाहेर देशामध्ये खूप मागणी आहे, तर आपल्याला बाहेर देशामध्ये ह्या संधी शोधायच्या आहेत. आणि ह्या संधी शोधून आपल्याला बाहेर देशामध्ये आपलं एक्सपोर्ट करायचं, यानं दोन होईल, एक तर तुमचा बिझनेस सुद्धा होईल आणि महाराष्ट्रातला शेतकरी, भारतातला शेतकरी हा एक आर्थिक दृष्ट्याने मजबूत सुद्धा होईल. त्याच्यामुळे एक्सपोर्टच्या संधी आहेत, त्या एक्सपोर्टच्या संधीमध्ये सुद्धा आपण हे करतो. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग युनिट येतं, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात वाव आहे. आता जर ऍग्री बिझनेस आणि स्टार्टअप सेक्टरचा जर आपण विचार केला, तर आज जर आपण ऍग्रीटेक हा सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र आहे, आणि हे ऍग्रीटेक किंवा ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजी जशा बाकी इंडस्ट्रीमध्ये झाल्या आहेत तशा ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आणि आज ऍग्रिकल्चर टेक्निकल व व्यावसायिक आणि स्किल बेस्ड जे आपण जे काही नॉलेज घेणार आहोत 4 वर्षामध्ये, तर याच नॉलेजचा फायदा आपण जसं की नर्सरी असल, नर्सरी आपण त्याच्यामध्ये फ्रूटची नर्सरी, व्हेजिटेबलची नर्सरी, फ्लावर्स असतात त्याची नर्सरी, ही एक उभी करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला बायो फर्टिलायझर प्रोडक्शन्स, बायो इन्सेक्टिसाइड प्रोडक्शन, बायो पेस्टिसाइड प्रोडक्शन्स, हे जे काही आहेत तर हे तुम्हाला चौथ्या वर्षाला याचे मॉड्यूल्स असतात, आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्च्युअली ह्या गोष्टी तयार कराव्या लागतात. मग तुम्ही तिथं तयार केल्यानंतर तुम्ही तुमचं ऍग्री बिझनेसच्या स्वरूपात तुम्ही त्याला आणू शकता. ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंगचा आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा देशाची डिमांड सुद्धा आहे, किंवा ऑर्गॅनिक फूड प्रोडक्शन असेल किंवा फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर हे ऑर्गॅनिक द्या, तर हा एक चांगला स्कोप राहू शकतो. पॉली हाऊस किंवा नेट शेती आहे ज्याच्यात तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स जे असतात याचं तुम्ही लावून, हे पॉली हाऊस मध्ये शेड नेट मध्ये लावून याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अफाट असा आर्थिक टर्नओव्हर करू शकता. मशरूम प्रोडक्शन असेल याचे सुद्धा मॉड्यूल तुम्हाला असतात, मशरूम प्रोडक्शन, डेअरी फार्मिंग असतात, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळ खत वगैरे तयार करणं, आज बरेचसे कृषी पदवीधर व्हर्मी कंपोस्टचा व्यवसाय करत आहेत. बी कीपिंग असेल, मधमाशी पालन, याचे सुद्धा ट्रेनिंग भेटल्या जातात. रेशीम शेती जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे ज्याला सेरिकल्चर म्हणतो, फूड प्रोसेसिंग झाले, ऍग्रिकल्चर कन्सल्टन्सी झाली, ड्रोन स्प्रेईंग सर्व्हिसेस झाले, आणि हे जे काही मी तुम्हाला ह्या अफाट जे काही ऍग्री बिझनेस सांगितले, तर याच्यामध्ये

गव्हर्नमेंट कडून स्टेट गव्हर्नमेंट कडून यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. आता तुम्ही जर ड्रोन स्प्रेईंग साठी जर बघितलं तर आज 60% तुम्हाला शासन अनुदान देत आहे. म्हणजे आज अॅग्रिकल्चरमध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्टार्टअप तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर जर आता कृषी क्षेत्राचं भविष्य काय आहे, आता बघा AI जे आहे जसं जे बाकीच्या क्षेत्रामध्ये आलं, मेडिकलमध्ये आलं, इंजिनिअरिंगमध्ये आलं, तसं त्याने अॅग्रिकल्चरमध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि अॅग्रिकल्चरमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता येणारी 10 वर्षामध्ये अजून 5 वर्षामध्ये जी काही आपली शेती राहील ही AI बेस्ड शेती राहणार आहे. याच्यात तुम्ही प्रिसिजन फार्मिंग असाल, प्रिसिजन फार्मिंग म्हणजे तंतोतंत शेती म्हणतो आपण याला, काटकोर शेती म्हणतो, म्हणजे अचूक अशी शेती आपल्याला आता करायची आहे. त्याच्यानंतर AI इन अॅग्रिकल्चर, बरेच वेळा आपल्याला जे काही हवामानाचं प्रेडिक्शन्स वगैरे असते तर हे AI च्या माध्यमातून भेटल. जमिनीमध्ये मॉइश्चर्स किती आहे हे तुम्हाला त्याच्यातल्या सेन्सर जे असतील त्याच्यामधून भेटल. तुम्हाला खतं किती टाकायचे, कोणतं खत जमिनीत कमी आहे, सध्या क्लायमेट कंडिशन्स काय आहेत, तर हे जे काही वेगवेगळे सेन्सर्स असतात या सेन्सरच्या माध्यमातून तुम्हाला याची पूर्वकल्पना भेटल. पूर्वकल्पना भेटल्याच्यामुळं तुम्हाला त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येईल. म्हणजे अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये AI चा जो काही आता प्रवेश झालाय यानं अॅग्रिकल्चर जे काही पदवीधर येतं किंवा जे पदवी घेणार येतं यांच्यासाठी चांगल्या संधी राहणार आहेत. सोबत ड्रोन टेक्नॉलॉजी मध्ये आपण बोललेलोच आहोत, तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून आपण हे करू शकतो. आणि याचे प्रशिक्षण असतात, जसं की तुम्हाला अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत तिथून तुम्हाला किंवा काही NGO आहेत तिथून तुम्हाला ते प्रशिक्षण देतील. 4 महिन्याचं 6 महिन्याचं प्रशिक्षण राहते. इथं जर आपण बघितलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झालं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ झालं, हे तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला संधी देत आहे. ऑर्गॅनिक फूड मार्केट भारतासाठी तर डिमांड आहे पण बाहेर देशात सुद्धा तुम्हाला डिमांड आहे. तर ही डिमांड आपल्याला ओळखायची, युरोपियन कंट्रीज झालेले आहेत, त्याच्यानंतर अमेरिका वगैरे हे देश झालेले आहेत, तर या देशांना ऑर्गॅनिक फूडचा डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ही डिमांड ओळखून आपण आपेड्याच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन, नाबार्डच्या मार्फत सबसिड्या घेऊन आपण ह्या संधी आपल्याला अवेलेबल असणार आहेत. त्याच्यामुळं हे एक मोठं मार्केट आहे. आणि एक्सपोर्ट अॅग्रिकल्चर, एक्सपोर्ट अॅग्रिकल्चर मध्ये तुम्हाला बोललेलोच आहे, आपेडा काय करते आपल्याला प्रशिक्षण देते आणि कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला एक्सपोर्टच्या, तर याचं एक प्रशिक्षण देऊन अॅग्रिकल्चर बिंग ऍज अ अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट, म्हणजे आपण अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळं त्या आपल्याला अॅग्रिकल्चरशी संबंधित ज्या काही एक्सपोर्टच्या संधी आहेत फ्रुट्स मध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये, त्याच्यानंतर तुमच्या फ्लावर्स मध्ये अलग लक्ष अफाट संधी आहेत बाहेर देशामध्ये, तर हे सुद्धा आपण चालू करू शकतो. आता जर जस्ट आपण जळगावचं एक उदाहरण घेतलं, जळगावमध्ये बनाना जास्त प्रमाणात पिकतो. आता जळगावमध्ये जर बनाना असेल तर आपल्याला माहिती आहे केळीचे भाव असतात, फ्लक्च्युएशन होते. मग यालाच केळीच्या भावाला जर आपण एक्सपोर्ट केलं बाहेर किंवा याचे प्रोसेसिंग मोठ्या प्रमाणात केली, सध्या बनाना ऑरची जी प्रोसेसिंग आहे 1% वरती प्रोसेसिंग नाही, मग ही प्रोसेसिंग जर आपण जास्त केली तर इथल्या बनाना शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि ऍज अ बिझनेस म्हणून तुम्हाला सुद्धा फायदा होईल. म्हणजे देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी, अॅग्रिकल्चरला मजबूत करण्यासाठी BSc अॅग्रिकल्चर मध्ये चांगल्या संधी म्हणजे अफाट संधी अशा आहेत. तर त्याच्यामुळं मी जे काही आजच्या करिअरच्या संधी सांगितलेल्या आहेत जे स्वर्गीय MS स्वामीनाथन सर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे ते आजच्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं आहे की द फ्युचर्स बिलॉंग टू द नेशन्स विथ ए ग्रेन्स नॉट अ गन्स. म्हणजे ते म्हणतात ज्या राष्ट्रांकडे बंदुकांपेक्षा धान्याचा साठा अधिक आहे भविष्य त्यांच्याच हातात आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण एक पॉझिटिव्ह बघितलं या क्षेत्राकडे तर याच्यात खूप साऱ्या संधी आहेत. आणि या संधीचा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं मेडिकल इंजिनियर सायन्स किंवा इंजिनियर्स ज्या पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे बघता त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्राकडे बघाव, कारण कृषी क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे कधीही बंद होणार नाही. करिअर इन अॅग्रिकल्चर यामध्ये मला बोलवलेलं आहे कृषीशी संबंधित क्षेत्रासाठी, त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि आज इथे थांबतो.

0: मित्रांनो, तर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे की तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा बरं का नक्की.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वार केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार,
1: आणि कार्यक्रमाचे सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित. 6:00 आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मिनिटांनी सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात टोमॅटो पिकातील रोपांची काळजी याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयीच्या माहितीचा भाग तिसरा. तज्ज्ञ डॉक्टर आहेत विनीता कुलकर्णी. आणि परिसर या कार्यक्रमात 6:50 जैविक तालबद्धता याविषयीच्या माहितीचा भाग तिसरा. लेखन आहे कौमुदी जमखिंडीकर यांचं. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. चित्रपट संगीत सकाळी 6:55 सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी सकाळी 8:15 8:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू सकाळी 9:00. उद्या सकाळी 10:00 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 10:05 बालमित्रांसाठी बालजगत हा कार्यक्रम. यामध्ये वारकरी संप्रदायाची आवड जोपासणारा श्रीराज अमोल पानसे या बालमित्राशी अनघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी आपण ऐकणार आहात. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली 10:30 नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग सकाळी 11:00 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. उद्या दुपारी 12:00 सखी मैत्रिणींसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. यामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन सायंकाळी 5:00 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. यामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मैफिले गझल 6:10 6:30 अक्षरा साहित्यविषयक कार्यक्रम. उद्या सायंकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. 7:30 लोकनाट्य असं घडलं तर सादरकर्ते सुधाकर नागवेकर. लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात रात्री 8:15 कारला तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील रणझुंजार गायन पार्टी यांनी गायलेली भीमगीतं आपण ऐकणार आहात. रात्री 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. गोल्डन हिट्स रात्री 10:00 रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. याशिवाय आकाशवाणीच्या दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

अभिराम मोडक यांनी संगीतबद्ध केलेली नाद हो महानोर यांची रचना आपण ऐकलीत. स्वर होता रवींद्र साठे यांचा. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

द्रौपदी या नाटकातलं नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद आपण ऐकलं. संगीत होतं संकलन गोविंद पटवर्धन यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया

जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गुलजार यांची रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम घे भरारी आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: घे भरारी या कार्यक्रमात आज ऐकूया शिवराज्याभिषेक दिनानिमित्त युवा मित्र यश अमर बेलुरे यांना केलेलं भाषण. निर्मिती सहाय्य हे रागिनी पाटील यांचं, सादर करते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मधुर स्वरांनी झुजणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घेबरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण रागिनी पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो शुभ संध्या. दोस्तांनो, घेबरारी कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन विषयांची माहिती जाणतो, कधी आपल्या युवा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारतो तर कधी प्रासंगिक कार्यक्रम ऐकतो. मित्रांनो, आजही आपण असाच एक प्रासंगिक कार्यक्रम ऐकणार आहोत. मित्रांनो, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. दोस्तो हो, आज दिनांक 6 जून अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन. मित्रांनो, असं म्हणता येईल, होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, थाट हिंदवी स्वराज्याचा शिवराज्याभिषेक सोहळा. आपल्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या शुभेच्छासह कार्यक्रमात ऐकूयात आपला युवा मित्र यश अमर बेलुरे यानं केलेलं शिवराज्याभिषेक दिन याविषयीचं भाषण.
1: नमस्कार श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराज

या महाराष्ट्राचं दैवत। छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी आपला राज्याभिषेक करून घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने मराठ्यांनी आपल्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर व्हायला सुरुवात झाली। या राज्याभिषेकाच्या घटनेनं भरपूर गोष्टी बदलल्या। या राज्याभिषेकानं अनेक स्थित्यंतरं घडवली। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नेमका घडला कसा, त्यावेळेस कोणकोणत्या विधींची पूर्तता झाली, या राज्याभिषेकाला खर्च किती आला, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक डचांनी आणि इंग्रजांनी कशा पद्धतीने अनुभवला, तत्कालीन म्हणजे त्या काळामध्ये कोणत्या घडामोडी घडल्या, मी आज तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, माझं नाव यश अमर बेलुरे। मित्रांनो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 17 ऑगस्ट 1666 आग्र्यावरून निष्ठून आले, फार थोडा मुलुक शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता। त्यानंतर 1670 फेब्रुवारीचा महिना, तानाजी मालुसरेंनी सिंहगड किल्ला जिंकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारण्याचा खूप मोठा चंग बांधला। आणि शिवाजी महाराज हे ज्यावेळी स्वराज्याची उभारणी करत होते, त्या महाराजांची 4 ते 5 वर्ष गेली। सुरतेवर शिवाजी महाराजांनी 2 हल्ला केला, एकदा 1664 आणि दुसऱ्यांदा 1670 सुरतेवर आक्रमण केली। या अशा प्रकारच्या खूप मोठमोठ्या मोहिमा शिवाजी महाराजांनी केल्या। जवळजवळ 100 जास्त किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले। अनेक नवीन किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले। आणि याच्या नंतर शिवाजी महाराजांच्या सर्व सल्लागार मंडळींनी एकत्रित बसून एक निर्णय केला की शिवाजी महाराजांनी एवढा मुलुक जिंकला, 1,25,000 लष्कर जमा केलं, एवढे मोठे गडकोट शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये आले, 4-5 शिवाजी महाराजांनी स्वराज्यापासून रोखल्या, असं असताना या राज्याला, या मुलुखाला तख्त नाही, तख्त पाहिजे खरं, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला पाहिजे। शिवाजी महाराजांच्या आणि राजमाता जिजाऊंच्या मनामध्ये बऱ्याच वर्षांपासून राज्याभिषेक व्हावा, स्वतःचा अभिषेक व्हावा, अशा प्रकारचा एक विचार घोरत होता। आणि याच भावनेमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचा निर्णय घेतला। आणि राज्याभिषेकासाठी त्यांनी महिना निवडला जूनचा, आणि ते साल होतं 1674। शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाची तयारी सुरू केली, पण त्याच्या आधी, राज्याभिषेकाच्या 1 ते 1.5 महिना आधी शिवाजी महाराज चिपळूणला गेले होते। कारण तिथं होतं शिवाजी महाराजांच्या सैन्याचा तळ। शिवाजी महाराजांच्या सरसेनापती पदाची जागा रिक्त होती, प्रतापराव गुजरांनी वीरमरण पत्करलेलं होतं, आणि अशा वेळी शिवाजी महाराजांना एका नव्या सरसेनापतींची गरज होती, आणि ती गरज पूर्ण केली हंबीरराव मोहितेंनी। हंबीरराव मोहितेंना स्वराज्याच्या सैन्य दलाचं प्रमुख केलं। चिपळूणवरून शिवाजी महाराज परत आले रायगडला। रायगडला आल्यानंतर त्यांना त्यांच्या काही धार्मिक विधींची पूर्तता करायची होती, आणि त्यासाठी शिवाजी महाराज सगळ्यात पहिल्यांदा गेले प्रतापगडाला। तिथं शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी होती, आणि तुळजाभवानीला शिवाजी महाराजांनी सोन्याचं छत्र अर्पण केलं, आणि राज्याभिषेकाच्या विधीची सुरुवात झाली, आणि राज्याभिषेकाच्या विधीचा प्रारंभ झाला। शिवाजी महाराजांच्या रत्नशाळेचे प्रमुख असणारा रामजी दत्तोंना त्यांनी सिंहासन बनवण्याची आज्ञा दिली। तत्कालीन कागदपत्रांच्या आधारानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन रायगडापासून जवळ असलेल्या पोलादपूर नावाच्या गावामध्ये तयार करण्यात आलं। 32 मनाचं सिंहासन आणि त्याच्या वर अमूल्य रत्न लावण्यात आली। शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी एक भलं मोठं सिंहासन रामजी दत्तोंनी पोलादपूरला तयार करायची सुरुवात केली। मित्रांनो, इकडे रायगडावर एक वेगळीच लगबग चालू होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगड किल्ल्यावर अनेक वास्तूंची निर्मिती स्वतःच्या देखरेखीमध्ये करून घेतली होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना या रायगड किल्ल्यावरच्या अनेक वास्तूंची निर्मिती करण्याची आज्ञा दिली होती, आणि या सर्व गोष्टी जगदीश्वर मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावर असलेल्या एका शिलालेखामध्ये कोरून ठेवलेल्या आहेत। या शिलालेखामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं शक ही नोंदून ठेवलंय। जे शक आहे 1596, जर 1596 मध्ये 78 वर्ष ऍड केली तर आपल्याला 1674 हे वर्ष मिळतं। आनंदवन संवत्सरे शके 1596 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला। अशा पद्धतीचं वर्णन सुद्धा रायगडावरती कोरून ठेवलेल्या शिलालेखामध्ये केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगड किल्ल्यावर अनेक पागांची निर्मिती केली, विहिरींची निर्मिती केली, अनेक तलावांची निर्मिती केली, इथल्या राजवाड्याची किंवा राजगृहाची निर्मिती करण्यात आली, मनोऱ्यांची निर्मिती करण्यात आली, बाजारपेठेंची निर्मिती करण्यात आली, अशा पद्धतीच्या अनेक वास्तूंच्या उल्लेखांचं ठिकाण

किंवा अनेक वास्तू त्या ठिकाणी निर्माण झाल्या, या सर्व गोष्टी या शिलालेखामध्ये कोरून ठेवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासोबतच या शिलालेखामध्ये हिरोजी इंदुलकरांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या रायगडावर निर्माण झालेल्या या वास्तू तशाच राहतील अशी एक ओळ या शिलालेखामध्ये शेवटी लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर या शिलालेखाच्या बाहेर जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर हिरोजी इंदुलकरांचे एक शिलालेख सुद्धा कोरलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि या जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते. रायगड किल्ला का महत्वाचा आहे? तर हा रायगड किल्ल्यावरती, या रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या रायगड किल्ल्याला शिवाजी महाराजांनी राजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला. आणि या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस घालवले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा याच रायगड किल्ल्यावरती आहे. आणि हा पूर्ण मंगल सोहळा या रायगड किल्ल्यावर जिथं पार पडला, तो संपूर्ण सोहळा जिथं साजरा झाला, त्याच या रायगड किल्ल्यावर अनेक इंग्रज अधिकारी इथं येऊन गेले, डच अधिकारी इथं येऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक इंग्रजांच्या सोबत ज्या काही वाटाघाटी झाल्या, आणि या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार म्हणजे हा दुर्ग दुर्गेश्वर रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकाविषयी डच आणि इंग्रजांनी लिखाण करून ठेवलेलं आहे. डचांचा एक वकील या भारतामध्ये राहत होता, त्याचं नाव होतं अब्राहम लीफेबर. हा डच व्यक्ती या अब्राहम लीफेबरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयीची जी काही पत्र आहेत ही डच गव्हर्नरला आणि त्यामार्फत नेदरलँडला पाठवलेली. या अब्राहम लीफेबरने बऱ्याचशा गोष्टी दिल्या. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही इथं सुवर्णतुलाचा प्रसंग घडला, छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही वेगवेगळ्या गोष्टींसोबत तुला झाली, या सर्व गोष्टींसोबत, या सर्व गोष्टींविषयी अब्राहम लीफेबरने लिहून ठेवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जमलेल्या इथल्या सर्वसामान्य रयतेने शिवराय असं उपनाम दिलंय, शिवराय असं नवीन नाव दिलंय, असं सुद्धा लिखाण करून ठेवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सिंहासनाविषयीचं लिखाण या अब्राहम लीफेबरने करून ठेवलंय. आणि यासोबतच एक इंग्रज व्यक्ती या राज्याभिषेकाच्या वेळेस रायगड किल्ल्यावर उपस्थित होता. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याची झालेली ऐतिहासिक भेट नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं भारदार वर्णन आपल्या सर्वांना उपलब्ध करून देणारी ठरली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार रायगड, रायगडावर उपस्थित राहून त्याने रायगडाच्या राज्याभिषेकाविषयी अतिशय मनोरंजक गोष्टी त्यानं त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. गडावर जो काही महाराजांचा धार्मिक विधी पार पडला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मुंज करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या हयात असणाऱ्या पत्नीसोबत पुन्हा एकदा लग्न लावून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला करण्यात आली, सोन्याने तुला करण्यात आली, चांदीने तुला करण्यात आली. त्याच्यानंतर तांबं वापरलं, जस्त वापरलं, खेळे वापरले, जायफळ वापरलं, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले, वेगवेगळ्या प्रकारची नाणी वापरली, वेगवेगळ्या प्रकारची कापड वापरलं, अनेक प्रकारची फुलं वापरली. या सगळ्या गोष्टींसोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुला करण्यात आली. आणि तुला झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी जे काही तुला केलेलं सगळं सामान होतं ते तिथं आलेल्या सर्व लोकांमध्ये त्यांनी वाटून टाकलं. आणि त्याच्याही नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळजवळ 16,000 होनांचं दान दिलं. शिवराज्याभिषेक हा काही साधा विषय नव्हता, अतिशय श्रीमंत थाटामध्ये आपलं शिवाजी महाराज छत्रपती होणार होते. यावेळेस ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यावेळेस या रायगडावर जवळजवळ 11,000 ते 12,000 लोक रोज जेवण करून जायचे. येणाऱ्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला, त्याच्या पत्नीला, त्यांच्या मुलाला कमीत कमी एक तरी सोन्याचं होऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडून दान करण्यात आलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी दान म्हणून दिलेल्या होनांची नुसती संख्या जर काढली तर ती 2 लाखांपेक्षा जास्त जाते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अतिशय श्रीमंत थाटामध्ये संपन्न पडला. अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला 6 जून 1674 पहाटे 3 वाजता. छत्रपती शिवाजी महाराजांवर गंगेमधून आणलेलं जे पाणी होतं त्या पाण्याने त्यांच्या डोक्यावर अभिषेक घालण्यात आला. प्रभाकर भट यांनी हा विधी पूर्ण केला. त्यानंतर शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होतं त्या अष्टप्रधान मंडळांनी 8 सोन्याचे कलश आणि 8 तांब्यांमध्ये अनेक पवित्र नद्यांमधून जे काही जल आणलं होतं त्या जलाने शिवरायांच्या डोक्यावर अभिषेक केला. आणि त्याच्यानंतर सूर्योदयाच्या वेळेस पहाटे 5:30 ते 6 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज राजसदरे

मध्ये आले. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांनी पहाटे राजदरबारामध्ये प्रवेश केला. तिथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारात असणाऱ्या सर्व वरिष्ठांना, सर्व मान्यवरांना नमस्कार केला आणि शिवरायांनी आपल्या या मराठ्यांच्या स्वराज्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी तयार केलेल्या सिंहासनावर शिवाजी महाराज आरूढ झाले. गागा भट्टांनी त्यांच्या डोक्यावर सोन्याचं छत्र धरलं आणि त्याच वेळेस दरबारामध्ये एक मोठी घोषणा लोकांनी द्यायला सुरुवात केली, क्षत्रिय कुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, अशा प्रकारची घोषणा त्या लोकांनी द्यायला सुरुवात केली. मराठ्यांचा हा राजा छत्रपती झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, राज्यारोहण झालं, त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आलं. त्यावेळेस त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील काही मंत्र्यांनी त्यांच्या डोक्यावर 8,000 होणांचा, 7,000 होणांचा, 5,000 होणांचा असा अभिषेक केला आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पुढील वारसदार म्हणून संभाजी महाराज हे युवराज पदावर सिंहासनाच्या पहिल्या पायरीवर येऊन बसले. दरबारामध्ये उपस्थित असणाऱ्या अनेक मान्यवरांमध्ये एक अतिशय महत्वाचा मान्यवर होता, त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झिंडन. हा इंग्रज अधिकारी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस उपस्थित होता आणि ज्यावेळी शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या दिवशी त्याने शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलंही होतं, तो शिवाजी महाराजांना त्या दिवशी भेटलाही होता. या राज्याभिषेकाची विधी चालू असताना शिवाजी महाराजांना अनेक लोक दरबारामध्ये येत असताना काही भेटवस्तू घेऊन आली होती, ती महाराजांना सादर करत होती, महाराजांचा आशीर्वाद घेत होती, त्यांना नमस्कार करत होती. त्याच वेळेस हा इंग्रज अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने महाराजांच्या समोर येऊन थांबला. 6 जून 1674 ज्या दिवशी आपल्या राजाचा अभिषेक झाला त्या दिवशी या हेनरीने छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं होतं. तो महाराजांच्या सिंहासनापासून किंबहुना महाराजांच्या पासून किंवा महाराजांपासून काही फुटांच्या अंतरावर येऊन थांबला. त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं आणि त्यानं ते वर्णन आपल्या डायरीमध्ये करून ठेवलेलं आहे. हा हेनरी लिहितो, हा शिवाजी राजा 47 वर्षांचा असून इतर मराठ्यांपेक्षा काहीसा उजळवर्णीय आहे. शिवाजी महाराजांची उंची काहीशी मध्यम आहे पण बांधा मजबूत आहे. शिवाजी महाराजांचे डोळे मोठे आणि बोलके आहेत, त्यांचं नाक बागदार आहे, त्यांची दाढी हनुवटीकडे टोकदार आणि निमुळती होत गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर कायम मंद स्मित झळकत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष त्यांना पाहून केलेलं हे वर्णन अतिशय रोमांचकारी आहे आणि हेनरी कदाचित नशीबवान आहे की त्यानं शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहून हे वर्णन करून ठेवलंय. एवढंच नाही तर हेनरीने आणखीन एक अद्भुत प्रसंग लिहून ठेवलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतल्यानंतर हा हेनरी दरबारातून बाहेर पडला आणि त्यानं बाहेर पडल्यानंतर अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट नोंदून ठेवली. दरबाराच्या बाहेर पडल्यानंतर या हेनरीने सांगितलं की दरबाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 2 महाकाय हत्ती झूल पांघरून उभे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर हत्ती होते आणि हत्ती प्रत्यक्ष पाहून ती समकालीन नोंद करून ठेवणारा एकमेव ऐतिहासिक व्यक्ती म्हणजे हा हेनरी ऑक्झिंडन. या हेनरीने प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर, रायगड किल्ल्यावर नगरखान्याच्या समोर 2 हत्ती उभा असल्याचं बघितलेलं होतं. या हेनरी ऑक्झिंडननी शिवाजी महाराजांच्या या हत्तीसोबतच इतर अनेक गोष्टींचं वर्णन करून ठेवलंय, जसं की रायगडावर राहणाऱ्या लोकांचं आहाराचं मुख्य अन्न जे आहे ते डाळ, खिचडी आणि लोणी, म्हणजे डाळीपासून तयार करण्यात आलेली खिचडी आणि लोणी. रायगडावर राहणाऱ्या लोकांचं मुख्य अन्न हे हेनरीला पचत नव्हतं, ही तक्रार त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर घातली. आपल्या गडावर आलेल्या या पाहुण्याला इथलं आहाराचं किंवा इथलं काही मुख्य अन्न आहे त्याला ते पचत नाही, त्याला त्रास होतो. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या गोऱ्या अधिकाऱ्याला त्याच्या तब्येतीला मानवेल आणि त्याला रुचकर वाटेल अशा पद्धतीचं अन्न गडावर लावून देण्याची व्यवस्था केली. आपल्या राज्याभिषेकाच्याही गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे या रायगड किल्ल्याकडे, इथं आलेल्या लोकांकडे किती बारीक लक्ष होतं या गोष्टीचा अंदाज या घटनेवरून आपल्याला येतो. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या रायगडावर भरपूर महत्वाच्या गोष्टी घडल्या. शिवराज्याभिषेक ही त्यातली एक असामान्य तर गोष्ट आहेच, परंतु त्यासोबतच या शिवराज्याभिषेक मध्ये एक विशेष गोष्ट घडली. या हेनरी ऑक्झिंडनने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बघायलाच फक्त हा रायगडावर गेलेला नव्हता, त्याला काही व्यापारी कलम शिवाजी महाराजांकडून मंजूर

करून घ्यायची होती. काही व्यापारी वाटाघाटी त्याला करायच्या होत्या आणि त्यासाठी तो या रायगडावर आला होता. आणि त्यावेळेस या रायगडावर एक फार भारी गोष्ट घडली, या राज्याभिषेकाच्या निमित्ताने घडली. या राज्याभिषेकालाच पूरक असणारी ही गोष्ट आहे. शिवाजी महाराजांना ज्या काही व्यापारी कलम या हेन्द्रीने ऐकून दाखवले होते त्याच्यामधलं एक अतिशय महत्त्वाचं कलम होतं की इंग्रजांना त्यांची नाणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये चालवण्यासाठी किंवा नाणी या स्वराज्यामध्ये चालू करण्यासाठी परवानगी हवी होती, जेणेकरून त्यांचं चलन हे स्वराज्यामध्ये येईल आणि व्यापारांच्या वाटाघाटीमध्ये इथल्या ज्या काही व्यापारी घडामोडी होणार आहेत त्याच्यामध्ये या चलनाचा वापर होईल. रोखेचा जो काही व्यवहार व्हायचा आहे तिथे हे इंग्रजांचं चलन वापरलं जाईल आणि त्याची मागणी करण्यासाठी हा हेन्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांना भेटण्यासाठी आला होता. ज्यावेळेस या हेन्रीने छत्रपती शिवाजी महाराजांकडे ही नाणी चालवण्यासाठीची परवानगी मागितली आणि शिवाजी महाराजांनी ही परवानगी नाकारली आणि शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाने नवीन नाणी रायगडावर पाडली. रायगडावर असणाऱ्या टांगसाळीमध्ये शिवाजी महाराजांनी किंबहुना मराठ्यांनी त्यांची स्वतःची पहिली नाणी चलनात आणली आणि या नाण्यांवर समोरच्या बाजूने श्री राजा शिव आणि मागील बाजूने छत्रपती असं लिहिलेलं होतं. श्री राजा शिव छत्रपती हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी स्वीकारलं. या राज्याभिषेकानं कुठली कुठली स्थित्यंतर घडवली, काय बदल घडवले, या राज्याभिषेकानं मराठ्यांना नक्की काय दिलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव राजर्श्री शिवबाराजे किंवा राजश्री शिवबाराजेवरून श्री राजा शिव छत्रपती असं बदलून घेतलं. शिवाजी महाराजांनी स्वतःची नाणी पाडली. शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतरच मराठी भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी दोन ग्रंथांची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी सण उत्सवाच्या किंवा महत्त्वाच्या मंगलप्रसंगी जरी पटका फडकवण्याची परवानगी दिली, ज्याला एक सोन्याची किनार होती, सोन्याचा काठ होता आणि निशाणीचा झेंडा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा स्वीकारला. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी नाणी पाडली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याभिषेक केला. त्यावेळेस त्यांनी शिवराज्याभिषेकाची निर्मिती केली. त्या काळाला त्या वेळेला शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाने ओळखण्यास भाग पाडलं आणि या सगळ्या घडामोडी घडल्या या केवळ राज्याभिषेकमुळेच. म्हणूनच हा राज्याभिषेक ही केवळ एक साधारण घटना नाही तर मराठ्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून देणारी असामान्य घटना आहे आणि त्याची नोंद इतिहासानं त्याच पद्धतीने घेतली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना काळाच्याही पुढे पाहणारा आणि क्षितिजाच्याही पलीकडे पाहणारा राजा म्हणून इतिहासामध्ये ओळखलं जातं. राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर दक्षिणेमध्ये एक फार मोठी मोहीम काढली. शिवाजी महाराज दखनेत उतरले आणि जिंजीपर्यंत त्यांचं साम्राज्य हे महाराष्ट्रापासून जिंजीपर्यंत वाढलं. शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य साम्राज्यात रूपांतरित होण्यामागं हा राज्याभिषेक सोहळा कारणीभूत ठरला आणि ह्या सगळ्या विधी पार पडल्या रायगडावरती. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील काही अखेरचे दिवस याच रायगडावरती व्यतीत केले आणि त्यांची समाधी देखील आजही या महाराष्ट्राला प्रेरणा देते, अखंड ऊर्जा देते. शेवटी जाता जाता स्वामींवर म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेले माझे चार शब्द सादर करतो. धमण्यांमधूनी रक्त मराठा आजही उसळ्या मारी, दिल्लीलाही धाकतयाचा लखलखत्या समशेरी. पाच शाह्यांच्या उरावरी रुद्राचा तांडव केला, शिवलंका उभारली त्याने दर्यावर भगवा नेला. ढासळल्या बुरुजावर येतो अजूनही गंध रक्ताचा, सुरत कापे थरथर दरारा तुमच्या तख्ताचा. तुमचा पराक्रम आठवता कृष्णेवर आजही शहारे उठती, रायगडई सदरेवर आजही राजे लाखो मुजरे झडती. युग प्रवर्तक छत्रपती ऐसा न होई कोणी दुजा, शतकांच्या छाताडावर खडा. शेर शिवाजी राजा, शेर शिवाजी राजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त युवा मित्र यश अमूर बेलुरे यानं केलेलं भाषण आपण ऐकलं. घे भरारी या युवक मित्र मैत्रिणींसाठीच्या कार्यक्रमात निर्मिती साहाय्य होतं रागिनी पाटील यांचं, सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सायंकाळचे 6:57 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम प्रादेशिक बातम्या ठीक 7 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर
4: हर

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळं या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र

0: सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
1: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन, 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं. रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायन क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलवियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती.

विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3-368 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर के एल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळकोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभा सेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्र अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे. ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरीही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे आमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभा हेल्थ आयडी मुळे नागरिकांच्या

0: च्या आरोग्यविषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री सहज उपलब्ध होते. त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते. त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवते का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
1: श्रोतेहो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात यूपीआय क्रांती, 5G ची केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ञ आणि बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, यूपीआय आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि यूपीआय हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच्या खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं यूपीआय म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे, म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबरवर सर्व आर्थिक व्यवहार आपण यूपीआयच्या माध्यमातून करू शकतो आणि कधी कधी तर QR कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या QR कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा? तर टॉवर असतात, वायरी असतात, काही काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल ह्या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. अजून एक UPIचं म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत, ही पण एक क्रांतिकारक गोष्ट आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय. म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून 2 आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे? तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमीमध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका टप्प्यामध्ये अचाट प्रगती केली जी अभिमानास्पद आहे.
1: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम त्रिसूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या.
2: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. J फॉर जनधन, A फॉर आधार कार्ड आणि M फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं? मोबाईल हा 10 आकडी 1 नंबर, आधार हा 12 आकडी 1 नंबर. ह्या फक्त 2 नंबरवर सगळी आर्थिक गणितं करता यायला लागली आणि ती सुद्धा कुठे घरी बसून, त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकार जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. ह्याच्यामुळे सरकारच्या ज्या काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती, ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं, थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले, त्याच्यामुळे

0: पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप साऱ्या कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँकमध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2.25 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे आणि इकॉनॉमीमध्ये येणारा पैसा. ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्रीमुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
1: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास घडवून आणला. त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
2: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने भारताने. तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान. तर आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि मंगल ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सी आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एका झटक्यात पाठवले. तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे सिंगापूर दुबईचे असे पण काही सॅटेलाइट होते. चांद्रयान 2 ला सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान 3 ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळ्या जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलिट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नाविक ही आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत. कॉन्स्टेलेशन आपली स्वतःची GPS सिस्टम म्हणू शकतो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षण साठी आहेत आणि भारताला कोलॅबोरेशन साठी नासाने बोलावलेलं आहे. त्यामुळे नासा इस्रो SAR म्हणजे निसार आपण पाठवली. ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती आणि अनेक प्रकारचे आपण G2 सारखे हेवी सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि त्यानंतर महत्वाची म्हणजे Axiom 4 मोहीम जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेटिव्ह मिशन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्लाला पाठवलं. आय मीन त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
1: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
2: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोतच आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सगळ्या भारतात करतोय. आपण स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे. ही ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे मानवी मोहीम असेल आणि 2018 साली 15 ऑगस्टला माननीय मोदीजीने ही घोषणा केली होती आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेचं डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली आणि इंडिजिनस हे सगळं असेल त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्कोमध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे. DRDO इस्रो आणि HAL ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं आणि भारताचं स्वतःच असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण पहिल्या 3 ते 4 नंबरमध्येच आहोत आता इलिट स्पेस ग्रुपमध्ये आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे म्हणजे विनसचा स्टडी किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल आणि त्यासोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगल ग्रहावर पाठवणार आहोत.
1: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही

0: आज खासगी क्षेत्र खुले झाले आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं.
1: 2023 साली न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा खासगी कंपन्यांना आता आपण नव्या संधी द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 400 स्पेस स्टार्टअप्स भारतात आहेत, परंतु सध्या जास्ती कॉन्सन्ट्रेशन दक्षिण भारतात आहे. तर स्कायरूट, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या मोठ्या या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप्स, आता त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता

0: सप्लाय वाढायला लागलेले आहे. आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून, तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड त्यासाठी एक डीआरडीओचे एक विंग आहे किंवा डिपार्टमेंट तसे स्पेस फूडचं बघत आहेत. मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आणि आयआयटी मुंबई चेन्नई आयआयएसटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट बीटेक आणि एमटेक करून आता स्वतःच्या कंपनी सुरू करायला लागलेले आहेत. आणि त्यांना असे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला वाटायला लागलेलं आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात यूपीआयला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.
2: वृत्तविशेष आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 7:30 झाले आहेत.
3: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी. मंडळी किसान वाणी या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 6 जून 2026.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मुक्काम पोस्ट दहिफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील सौभाग्यश्री चंद्रकांत ढवळे यांची शेती आणि जोड व्यवसाय याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली ही मुलाखत. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण किसानवाणी कार्यक्रमात एका प्रेरणादायी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. त्या आहेत मुक्काम पोस्ट दहिफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील आपल्या शेतकरी भगिनी सौ भाग्यश्री चंद्रकांत ढवळे. भाग्यश्री,

0: ताई, किसान वाणी कार्यक्रमात आपलं मी मनस्वी स्वागत करते. नमस्कार ताई.
1: नमस्कार.
0: ताई, तुमच्या माहेरी शेती होती का?
1: हा होती की.
0: मग शेतीची सुरुवात माहेरी केलीत की सासरी?
1: हा मी शेती माहेरी पण होती, पण तिकडे काय शाळेत असल्यामुळं किंवा लवकर लग्न झाल्यामुळं तिकडे काही जाण्यात आलं नाही माहेरी. पण त्या सासरी आल्यावर बी काही 3-4 वर्ष नाही जाण्यात आले. तेव्हा सासू सासरे हे तेच करत होते. पोर लहान होते तोपर्यंत. मग पोर माझे मोठे झाले. मग पोर शाळेत झाल्याच्या नंतर मग परत मी हळूहळू चालले शेतात. तिथून सुरुवात केली माझ्या शेताची मी.
0: आपलाही वेळ जात नसेल घरी बसून मग.
1: हा त्याच्यामुळे मग आम्ही पण मी पण चालले. मग आता पोर बी चालली शाळेत, त्याच्यामुळे मी चालले शेतात काम करायला.
0: आणि शेती हा व्यवसायच असा आहे की महिला शेतात गेल्याशिवाय शेतीची सुधारणाच होत नाही.
1: होत नाही. त्याच्यामुळे मग आपल्या घरच्या मी काय दुसऱ्याच्याकडे नाही, पण आपल्या घरच्या शेतात आम्ही कंटिन्यू जातो. आता
0: तुमच्या शेतात, आता तुम्ही सांगितलं की अगोदर सासू सासरे शेती करायचे, तर तेव्हा कुठली पिकं घेतली जायची आणि आता तुम्ही कुठली पिकं घेतात?
1: तेव्हा पहिलं होतं हायब्रेड ज्वारी, तसलं गहू, करडे, तसलं होतं पहिलं. पहिले दुसरं सोयाबीनची पिकं नव्हती. मग आता आता आम्ही करायला लागल्यापासून हे सोयाबीनची पिकं आली. आता आम्ही तसलं हायब्रेड हे तसलं काही करत नाही. आता आता इथून पुढे आमचे सोयाबीन चालू
0: आहे.
1: सोयाबीन, हरभरा, गहू.
0: पाण्याची सोय कशी आहे ह्या पिकांना?
1: पाणी आहे की आहे, पण असं आम्ही बिगर पाण्याचंच करतो. म्हणजे सीझनला असते पाणी, गहू ज्वारी पुरत आहे पाणी.
0: आणि आता तुम्ही सांगितलं की तुमची शेती पारंपरिक आहे म्हणून बोलताना सांगितलं, तर पारंपरिक शेती केल्यामुळं म्हणजे आता तुम्ही नेमकं काय करता? पारंपरिक बियाणं वगैरे कसं वापरता ते?
1: बियाणं आम्ही काय असं बाहेरचं पण काय नसतं, पण आम्ही घरी सेंद्रिय शेती पद्धतीने असं मिश्र शेती म्हणून करतो. मग ते आपल्या घरच्या घरीच ठेवतो बी आम्ही. मूग, उडीद, करडी, पालेभाज्याचं असं, गहू, ज्वारी, आपलं खाण्याचं सगळं आहे ते सेंद्रिय पद्धतीने आम्ही घरच्या पुरता घरीच ठेवतो, तयार करतो. भाजीपाला काही असं ती मेथी, पालक, काय गवार, आपलं खाण्याचं सगळं सेंद्रिय पद्धतीने जेवढं करतो तेवढं आम्ही सगळं ते सेंद्रिय घरीच करतो तयार.
0: आता सेंद्रिय शेतीचे फायदे भरपूर आहेत, पण त्यात थोडं उतार कमी पडतात.
1: उतार कमी पडतंय, पण ते आपल्या शरीराला खाण्यासाठी फायदा ठरतो ना. त्याच्यामुळे कमी जरी पडलं तरी ते आपल्या शरीरासाठी आपण करतो ती सेंद्रिय शेती. महाग पण आहे, मग भरपूर पैसे जाते त्याला. पण आपल्याला दवाखान्याला ह्याला जे बाहेर पैसे घालव ना, त्याच्यामुळे ते आम्ही सेंद्रिय शेती करतो घरी.
0: नक्कीच ताई. आपण आरोग्य खराब झालं तर,
1: आरोग्य खराब होण्यासाठी आरोग्य आपल्याला जे आपलं जपायचं आहे ती शेती आपल्या सरकारी जे खाण्यासाठी. मग भाव नाही त्याला, महागाई नसते, आपलं घरच्या घरी पैसे कमी येते, पण आपलं आरोग्य चांगलं राहतं ना त्यानं.
0: भाजीपाला पिकाची सुद्धा तुम्ही लागवड करता घरी खाण्यापुरतं?
1: घरच्या घरी खाण्यापुरतं आम्ही तेवढं करतो ती सेंद्रिय पद्धतीने. काय फवारणी ही काय करत नव्हतं त्याला.
0: आता सेंद्रिय म्हणताच आहात, तर मग शेणखताचा वापर कसा करता? मग त्यासाठी जनावर वगैरे घरी आहेत की विकत?
1: गाई आहेत की आमच्या दोन घरी.
0: म्हणजे दुधाचाही व्यवसाय चालू आहे?
1: दुधाचा व्यवसाय चालू आहे, घरी गाई आहेत.
0: म्हणजे शेती करत करत तुमचा जोड व्यवसाय आहे?
1: हा जोड व्यवसाय आहे. पुन्हा मालकाचा हे आहे दुकान आहे, इलेक्ट्रॉनिकच मंडप आहे.
0: लग्नसराईमध्ये मंडप व्यवसाय चालू असतो?
1: व्यवसाय चालू असतोय. मग परत मग शेती बघत बघत जोडधंदा म्हणून मी माझं पण घरी शिलाई मशीन चालू आहे.
0: अरे वा, खूप छान.
1: शेतीवर पण आपलं मग परवडत नाही ना, त्याच्यामुळे मग घरी मी माझं पिको फॉल ब्लाऊज करते घरच्या घरी. मान गिरायकाचं पुन्हा लेडीज वेअरच सगळं ठेशनरी विशनरी माझ्याकडे विकायला पण आहे घरी.
0: खूप छान भाग्यश्री ताई. की आता असं आहे की शेतीला जोड व्यवसाय जर असेल तर आपल्याला शेती नक्कीच परवडते, कारण शेत बघत बघत तुमचे हे व्यवसाय चालू शकतात.
1: चालू शकते मी. हो शेतातलं नसेल तर आपलं घरच चालू राहते.
0: आता तुम्ही सांगितलं की तुमचा शिलाई व्यवसाय आहे म्हणून, तर सुरुवातीला कसं व्हायचं की ब्लाऊजची फॅशन वेगळी होती, आता थोडी आधुनिक ब्लाऊज फॅशन आलेली आहे, मग तुम्ही कसं डेव्हलप केलं स्वतःला की पहिल्या फॅशनचे ब्लाऊज आता?
1: पहिले माझी मशीन घेतली तेव्हापासून तर काय 15-20 रुपये शिलाई होती मला. तेव्हापासून साधी, परत 15-20 गेली, 20-30 गेले, 30-50 पर्यंत आले, आता 100-150. आता जसे फॅशन करतील, गळे करतील म्हणा, प्रिन्स कट करतील म्हणा, फॅसनी गळे करतील म्हणा, आता काय बिले असतील बंद आहे. जसे जसे लागतील तसे पैसे वाढत राहतील. 200-300 रुपयापर्यंत राहते शिलाई, मग 200 पर्यंत अशी वाढते. आता पिको फॉल तर पहिल्यांदा मी करत होते तेव्हा मी 15 रुपयाला बसवत होते फॉल. 15 पासून आतापर्यंत आता 50 रुपयावर गेलाय. 50-60 रुपये येतेच आता.
0: आता सगळीकडेच रेट वाढलेले आहेत.
1: तसं मी छोट्यातून करत गेले मोठं वाढवत.

0: मग आणि तेवढं करत करत परत आणखीन ज्वेलरी असं स्टेशनरीच घरातली घरात बारकं माझं साड्या परकरच व्यवसाय चालू आहे घरात विकायला.
1: अरे बापरे, मग खूपच आहे साडी पिको फॉल सगळंच आहे तुमच्याकडं.
0: मग गिराय बघायला आलं शिवायला आलं तर घेऊन पण जाते.
1: आणि कसं होतं, शहरात एवढी अडचण येत नाही, पण आता दहीफळ म्हटल्यानंतर थोडस खेडेगाव आहे
0: खेडेगावच पडते
1: तर तिथल्याही ग्राहकाला सोय होते की आपल्याला इथं गेलं की भरपूर सगळ्या सोयी मिळतात.
0: मग ती काय घ्यायला आपण येत मग घेऊन जायचं म्हणलं तरी पिको फॉल बिया असं गाव गाव परकावचं नसेल गिराय गावात तर माझ्या पशीत घेतात पण मग माझ्या पशीत पिको फॉलला टाकतात पण.
1: म्हणजे साडी खरेदी करायची, मॅचिंग परकर, ब्लाउज सगळं रेडी मटेरियल तुमच्याकडे आहे.
0: आहे
1: आणि गिराईक छान भेटत का? म्हणजे गिराईकाचं कसं ओढ आहे?
0: गिराईक म्हणजे सीजनला भरपूर राहत आणि असं येडी ते आपलं दररोज एक दोन आपलं कधी आठवड्याला चार दिवसाला दोन दिवसाला होते साडी परकरचे तसे गिराईक.
1: आणि मग तुम्ही हे बघत बघत शेतीत कसा वेळ देता?
0: मग ही काय आता सीझनच्या टायमिंगला चार आठ दिवस घरी आणि सीझन संपला की मग आपल्या शेतात आणि शेतातले करून कधी सुट्टी असेल एखाद्या दिवशी तर आलेल्या साड्यांना पिको फॉल करायचा किंवा आपलं घरातलं काम करायचं आठवड्यातून एक दिवस राहून घरी तसा वेळ द्यायचा आपला. मग घरातलं नसेल तर शेतात जायचं शेतातलं संपलं तर घरातलं करायचं.
1: शेती करत असताना भाग्यश्रीताई नेमकं कुठल्या अडचणी येतात बरं जास्त? आता मजूर समस्या पण आहे.
0: मजूर समस्या आहेत पावसाच्या आहेत इगिन वारा आहे आता का बघत आहो तुम्ही आता ही शेती म्हणजे की तसं मग त्या सगळ्याच ह्याच्यातूनच आपला निसर्ग जसा साथ देईल तसं शेतकऱ्यांना सहन करावंच लागतंय.
1: हो हो हो.
0: बाकीचं कसं मार्केटिंगचं आपल्या हातात राहतंय करायचं किंवा न करायचं तसं ती शेती करायचं म्हणलं की सगळं निसर्गावर अवलंबून राहावं लागतंय.
1: हो, शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे आपली.
0: निसर्ग जसे साथ देईल तसं शेती शेतकऱ्यांना राहावं लागतंय
1: नक्कीच. आणि तुमचे जोड व्यवसाय असल्यामुळं एवढं काही परिणाम होणार नाही तुमच्या की इकडचं नाही भेटलं तरी इकडचं आहेच?
0: हा इकडचं आहे आपलं तेवढं आहे चालू आपलं.
1: तुम्ही शेतीतला माल विकण्यासाठी बाजारपेठ कुठली आहे जवळ तुम्हाला?
0: आता आम्हाला हिथं बार्शी परत सोयाबीन असं की लावतो आम्ही लातूरला होत्या इतक्या दिवस पण आता आम्ही गावात विकतो नाही बार्शीला मार्केटला लावतो. आणि मिश्रा असं मूग उडीद हे तर आम्ही घरी खाण्यापुरतच करतो ते.
1: आणि भाजीपाला?
0: भाजीपाला तेच की मग ती सेंद्रिय पद्धतीने असल्यामुळे महाग असत महाग असल्यामुळे गिरायकांना वाटतं ती नको घ्यायचं पण गिरायक समोरच कसं असं लक्ष देत नाही की बाबा त्याला 10 रुपये जास्त जातात पण आपलं शरीर सुरक्षित राहतंय
1: ते
0: बघत नाही ते कसं बघतं 10 रुपये 5 रुपयाला समोरचं गिरायक बघतं त्याच्यामुळे त्यांना कट वाटतं बाजारात या बाबा असा भाव आहे मग हे जास्त भाव आहे पण ते सेंद्रिय पद्धतीनं असतं किंवा बिगर फवारणीचं असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे मग ती भाजीपाला काय जेवढं काय आपलं बनवतं आम्ही शेतात ती आपलं फक्त घरच्या पुरतच करतो आम्ही.
1: आणि जनावरांचं कोण बघतं मग?
0: जनावरांचं पण मीच बघते. दाराला दूध काढायला ह्याला त्याला मग मालक दे मग ऍडजस्ट करते नसल तर मग मी करते सगळं माझी मी हँडल.
1: मुलं किती आहेत आपल्याला?
0: मुलं मला दोन आहेत.
1: त्यांची शेतामध्ये मदत होते का बरं?
0: नेते की त्यांना तरी सवय कधी लागायची आपण शेतकरी आहोत आपल्याला नोकरी लागर ह्याची गॅरंटी नसती. आपली मोप इच्छा असते की माझा मुलगा शिकावा माझ्या मुलाने हे करावं ते करावं पण आपल्या ग्रामीण भागात समजा तेवढं नोकरीचं असं आपल्याला साधन नसतं त्याच्यामुळे

0: होती असा. महिलांनी आपापल्या पायावर कसं आपण आपलं सक्षम उभा राहायचं, शेतीत राहायच पण शेतीला धरून आपला घरचा पण दुसरा जोडधंदा केला तर आपण आपल्या पायावर उभा राहू शकतो. कारण की आपल्याला कुणाच्या समोर की बाबा मला 10 रुपये दे असं म्हणण्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळे शेती बी करा, शेती तर करायचीच पण शेतीला धरून पण आपल्याला होईल तेवढा जोडधंदा आपण आपल्या ह्याच्यात करायचा घरी. कोफाल असेल म्हणा, शिलाई मसन असन, पापड्या कुरवड्या असं बायकांना मी बचत गटातून आम्ही भरपूर करायला होतो तिकडं.
1: बचत गटातही तुम्ही आहेत सहभागी?
0: हो बचत गटात पण आहे मी. मग आमचं विणकाम असतं, मला विणकाम पण येते करता. मग मी विणकाम करते घरी.
1: अरे वा. आणि करून विकतात?
0: करून विकते आणि उन्हाळ्याचं मी कुरवड्या पण करून विकते घरी.
1: खूप छान. मग तर पापड्या कुरवड्या म्हणलं की एकटीला होत नाही शक्य.
0: एकटीला होत नाही. मग माझ्या मैत्रिणी असतात की एक दोन, मी त्यांना हाताखाली घेऊन आम्ही कुरवड्या पण करून विकतो.
1: आणि बचत गटाच्या स्टॉल मधून विकायच्या?
0: बचत गटाच्या स्टॉल मधून असं घरगुती पण ज्यांना होत नाही किंवा ज्यांना असं म्हणजे माहिती नाही त्याची त्यांना आम्ही करून पण विकतो उन्हाळ्यात.
1: आणि आता कसं झालंय, महिला घराबाहेर पडल्यात नोकरीसाठी म्हणा, बिझनेससाठी, व्यवसायासाठी, तर त्यांना कुरवड्या पापड्या करायला किंवा असे छोटे छोटे काम करायला घरात वेळ नसतो.
0: वेळ नसतो त्याच्यामुळे मग आम्ही, मी उन्हाळा असला का मग उन्हाळ्यात पण आम्ही ते काम करतो आम्ही. गटातल्या अशा बायका आहे असं आम्ही मिळून मैत्रिणी.
1: तुम्ही कधी स्वतःसाठी असं गटाकडून पैसे उचलून त्याचा लाभ घेतलाय का?
0: हा धंद्यासाठी घेतो आम्ही गटातले पैसे. मग आपल्या त्याच्यावर आपण 10,000 केले तर आपले 15,000 कसे होतील? या स्वरूपातून मी बिझनेस वाढवलाय आपलं. माझ्या शिलाई मी पहिल्यांदा फक्त पिको करत होते. मला परत तिथून मी ब्लाऊज शिकले आणि ते ब्लाऊज परत पिको फॉल असं वाढवत वाढवत वाढवत असं म्हणजे मला माहिती मिळाली की हे असं ह्याच्या बरोबर हे पण ठेवलं तुम्ही जोडधंद्याला तर हे पण तुमचं चालेल. मग मी तशी पण सुरुवात केली 4-5 वर्षापूर्वीपासून आता मी सुरुवात केली. मग ते आणायला लागले मी साड्या, परत आणल्या परकर मॅचिंगच्या अस्तर, हे असं सगळं ठेवायला लागले वरच्यावर.
1: म्हणजे हळूहळू तुमचा व्यवसाय तुम्ही वाढवत गेला.
0: चालले ती. हो
1: खूप छान भाग्यश्रीताई की तुम्ही संदेश दिलात की महिलांना तुम्ही सक्षम व्हा.
0: सक्षम व्हा. हा माझं एवढंच आहे की महिलांना की आपण आपल्या पायावर आपण आपलं सक्षम राहायचं. आपल्या बचत गटात आपण असतो. मग आपण तिथले 10 रुपये घेऊन जर आपण 15 रुपये कसे वाढवायचे की असं जोडधंद्यातून आपण मग काय करू शकतो? आपल्याला तर म्हणजे दुसरं काय नाहीयेत किंवा आपल्याला नोकरी नाही. मग आपण कुरवड्या पापड्या म्हणा, चिप्स म्हणा, अगर मसाले करून सुद्धा पॅकिंग करून आपण ह्याला देऊ शकतो, कंपनीला
1: विकू पण शकतो,
0: आपलं लेबल लावून आपल्या नावाचं.
1: नक्कीच छान प्रेरणादायी अनुभव आहेत भाग्यश्रीताई तुमचे. आणि तुमचे अनुभव आमच्या शेतकरी बंधू भगिनींना आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना सांगितलेत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद ताई.
0: धन्यवाद.
2: मंडळी, किसानवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण मुक्काम पोस्ट दहिफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील सौ भाग्यश्री चंद्रकांत ढवळे यांची शेती आणि जोड व्यवसाय याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
4: पुतला बोल रहा
3: है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. तो पहली वाली बात कहाँ,
4: परम तो सभी डाले.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: आपण ऐकत आहात किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजा हे सदर. यामध्ये आज ऐकूयात किडनीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग 5 आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर हेमंत देशपांडे.
6: डॉक्टर हेमंत देशपांडे सर, आपलं आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रामध्ये स्वागत आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं नमस्कार.
7: नमस्कार
6: सर. किडनी हा आपल्या शरीरातील

0: चाळणीचा अवयव जे आपल्या शरीरातून विषारी घटक बाहेर टाकतो असं तुम्ही सांगितलं.
1: करेक्ट.
0: ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं लघवीद्वारे विषारी घटक बाहेर पडतात. आपल्याकडे अनेक लोकांना लघवी थांबवून ठेवायची सवय असते. बैठक काम करतात त्यांना उठवून लघवीला जावं इतपत वेळ नसतो, किंवा आणखीन काही कारण असतील. विशेषतः महिलांच्या बाबतीत हे खूप प्रकर्षानं जाणवतं. सार्वजनिक ठिकाणी किंवा बाहेर कुठं असतील आणि त्यांना नेचर कॉल आला, लघवी आली असेल, तर त्या जात नाहीत किंवा जाऊ शकत नाहीत किंवा तशी सोय नसते. तर असं हे लघवी थांबवून ठेवणं किडनीसाठी कितपत धोकादायक आहे?
1: इनफॅक्ट लघवी थांबवून ठेवणं किडनीसाठी म्हणण्यापेक्षा लघवीची जी पिशवी असते ब्लॅडर खालच्या पोटामध्ये त्याच्यासाठी चांगलं नसतं. म्हणजे लघवी खूप साठवून ठेवली लघवीची पिशवी म्हणजे काय, ती फुग्यासारखी फुगते आणि खूप प्रेशर जनरेट झालं की मग आपण लघवी लागल्यानंतर जाऊन लघवी करतो. पण तेच जर तुम्ही पोस्टपोन करत असाल तर ती कायम फुगलेली राहते, त्याची इलॅस्टिसिटी कमी होते, त्याच्यातली ताकद कालांतराने कमी होते. मग लघवी केल्यानंतर पूर्ण लघवी होईल का नाही सांगता येत नाही. शिल्लक राहिलेली लघवी म्हणजे डबक्यात साठलेलं पाणी, मग त्याच्यात इन्फेक्शन्स होऊ शकतात वारंवार. आणि हे फारच निग्लेक्टेड असेल तर त्याचा क्वचित प्रसंगी किडनीवर परिणाम होतो.
0: डॉक्टर हेमंत देशपांडे सर, काही दिवसापूर्वी याच आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये एक तज्ज्ञ डॉक्टर आले आणि त्यांनी सेल्फ मेडिकेशन, स्वतः मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन पेनकिलर्सच्या गोळ्या खाण्याकडे लोकांचा कल कसा वाढत आहे आणि त्याचे शारीरिक दुष्परिणाम होत आहेत असं सांगितलं त्यांनी. यामध्ये त्यांनी आवर्जून किडनीचा उल्लेख केला होता. त्याच अनुषंगानं आता तुम्ही त्या संदर्भात विस्तृत आणि सखोल मार्गदर्शन करा की हे जे स्वतः पेनकिलर वेदनाशामक गोळ्या खाण्याचा कल लोकांचा दिवसागणिक वाढतो आहे, पित्ताच्या गोळ्या खाण्याचा कल वाढतो आहे, याचा निश्चित किडनीवर वाईट परिणाम होतो.
1: हो, दिवसाच्या 1-2 पेनकिलर वर्षानुवर्षे खाणारे जे रुग्ण आहेत तर त्यांना किडनीचा आजार होऊ शकतो. कालांतराने किडनीची कार्यक्षमता कमी होऊन किडनी फेल्युअर होऊ शकतं. असे रुग्ण डायलिसिसवर गेलेलेसुद्धा आम्ही पाहिलेले आहे. आमच्या भाषेत आम्ही ह्याला ॲनाल्जेसिक नेफ्रोपॅथी असं म्हणतो. जसं डायबिटीसमध्ये डायबिटिक नेफ्रोपॅथी, ब्लड प्रेशरमध्ये हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी, तसं अनेक वर्ष पेनकिलर खाल्ल्यानंतर किडनीचा आजार होऊ शकतो. काही पेनकिलर्स सेफ आहेत तर ती सेफ पेनकिलर्स तुम्ही घेऊ शकता, पण तेही प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. आपल्याकडे काय आहे की ओव्हर द काउंटर मेडिसिन्स मिळतात.
0: हो,
1: तुम्ही माझी पाठ दुखती म्हणून मेडिकल शॉपमध्ये गेला, ते स्वतः देऊन टाकतात. आणि मग ह्या औषधांनी मला बरं वाटतंय म्हणलं की कुणालाही न विचारता लोक घ्यायला लागतात. मागच्या वेळेस ह्या गोळीनी फरक पडला होता. मग
2: मंडळी डॉक्टर हेमंत देशपांडे यांनी सांगितलेल्या किडनीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग 5 आरोग्य बळीराजा या सदरांतर्गत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 7 जून 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्याचं कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढं राहील. उद्या आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 34% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा पश्चिम दिशेनं ताशी 18 किलोमीटर वेगानं वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला हवामान अंदाज. कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूयात हे भक्तिगीत.

बरं तर मंडळी, या भक्तिगीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. आज यामध्ये आपण ऐकणार आहात चोराखळी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील लोकशाहीर शिवाजी खुडे यांनी गायलेली प्रबोधनपर गीत आणि पोवाडा. श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित मराठी पत्रगीता कार्यक्रम रात्री 10:00.

श्रोते हो, रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
0: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी. कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी. चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण. साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बाल जगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.
2: अधिक मास, प्रेम परंपरा आणि आहेराचा सण.
3: जावयासाठी मुफ्ती, स्पायकर, US पोलो, फ्लाइंग मशीन यासारखे नामांकित ब्रँड्स प्रियदर्शनीच्या यू पोलीस मध्ये.
2: तर मुलींसाठी प्रियदर्शनीच्या श्रीवसू मध्ये डिझायनर काठपदर आणि सिल्कच्या आणि नवनवीन साड्यांचा खजिना.
3: या अधिक महिन्यात आपल्या लेकी जावयाला द्या आनंदाची खास भेट.
4: प्रियदर्शनीचे यू पोलीस, लोखंड गल्ली बारशी, फॅशन, विश्वास आणि आपुलकी.
5: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0242-72-62-62. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0242-72-62-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.
6: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: पाच मिनिटं होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन। आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली। या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं। ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत। त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो

किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे. 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या ॲनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगड इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर KL राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ

0: थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCIनं श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूजपेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतरमंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाले आहेत. लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
1: लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया चोराखळी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील लोकशाहीर शिवाजी खुणे यांनी गायलेली प्रबोधनपर गीतं आणि पोवाडा.
6: प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात शाहीर शिवाजी खुणे, राहणार चोराखळी, तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी प्रबोधनपर गायलेले गायन आणि पोवाडा. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
7: आपल्या सेवेसर्ष सादर करीत आहे अहिल्याबाई होळकरांचं एक गीत. अहिल्या देवी राहते इंदूर गावात, अहिल्या देवी राहते इंदूर गावात, न्याय निवाडा करते राजवाड्यात, न्याय निवाडा करते राजवाड्यात. साऱ्या देशाची ही लोकमाता, साऱ्या देशाची ही लोकमाता, भल्या शत्रून नमविल्या माता. अहिल्या देवी राहते इंदूर गावात, न्याय निवाडा करते राजवाड्यात. दुष्टांचा केला तिनं संहार, दुष्टांचा केला तिनं संहार, दिले सासरा

हाथी तलवार, सासरे कोण? खंडेराव मैंदा, खंडेराव होळकर। सासऱ्याने तलवार दिली आणि सुनाला सांगितलं तू मरू नकोस, तू या राज्याची तुझ्याजवळ जिम्मेदारी सोपवायची आहेस, माझ्या घराचा उन्हाळा करू नकोस। दुष्टांचा केला तिनं संहार, दिली सासऱ्याने तिले हाती तलवार। आईला देवी राहते इंदुरगावात, न्याय निवाडा करते राजवाड्यात। तलवारीच्या धारेनं शत्रू हरविला, तलवारीच्या धारेने शत्रू हरविला। जगी पुण्य लोक मान मिळविला, जगी लोक पुण्य मान मिळविला। आविला देवी राहते इंदुरगावात, इंदुरगावात। न्याय निवाडा करते राजवाड्यात, न्याय निवाडा करते राजवाड्यात। आविला देवी तुझे थोर उपकार, आविला देवी तुझे थोर उपकार। खुने शाहीर शिवाजी लोळे चरणावर, खुने शाहीर शिवाजी लोळे चरणावर। जय मल्हार, जय खंडेराव। यानंतर आपल्या सेवेमध्ये पुढील गीत सादर करीत आहे अहिल्यादेवी होळकरांचं गीत आहे। एक कवी आहे, पवाड आहे, चोराखळी गाऊन या ठिकाणी अहिल्याबाईच्या आजोळाहून मी या ठिकाणी आलेलो आहे। फुलामध्ये फुल जस गुलाबाच, फुलामध्ये फुल जस गुलाबाच, वेड मला लागलं या अहिल्यादेवीच। फुलामध्ये फुल जस गुलाबाच, वेड मला लागलं या अहिल्याबाईच। रात्रंदिन पूजितो मी अहिल्या देवीला, नित्य सेवा करीतो इंदूर गावाला, नित्य सेवा करीतो इंदूर गावाला। डोळे भरून पाहू, डोळे भरून रूप पाहू माझ्या देवीच, डोळे भरून रूप पाहू माझ्या देवीच। वेड मला लागलं या अहिल्याबाईच, वेड मला लागलं या अहिल्याबाईच। चतुर्थीला आलो माता तुझ्या दरबारी, चतुर्थीला आलो माता तुझ्या दरबारी। भक्तिभावाचा भंडार उधळतो चरणावरी, भक्तिभावाचा भंडार उधळतो चरणावरी। सांग भलं बोला, सांग भलं बोला भक्त तिच्या नावाचा, सांग भलं बोला देव भक्त तिच्या नावाचा। वेड मला लागलं या अहिला देवीच, वेड मला लागलं या अहिला देवीच। फुलामध्ये फुल जस गुलाबाच, फुलामध्ये फुल जस गुलाबाच, वेड मला लागलं या अहिला देवीच। पावन झाले, पावन झाले तुझ्या कृपेन हे इंदूर, पावन झाले तुझ्या कृपेन हे इंदूर। महिमा तुझा जगात मोठा वाहे भक्तिपूर, महिमा तुझा जगात मोठा वाहे भक्तिपूर। तुझ्या तुझ्या विन जगी कुणी अमा मायेच, तुझ्या विन जगी अमा कुणी मायेच। वेड मला लागलं या अहिला देवीच, वेड मला लागलं या अहिला देवीच। फुलामध्ये फुल जस गुलाबाच, फुलामध्ये फुल जस गुलाबाच, वेड मला लागलं या अहिला देवीच, वेड मला लागलं या अहिला देवीच। अहिला देवी होळकरांचा विजय असो। ओम नमो श्री आम्हे करुण प्रारंभे, ओम नमो श्री आम्हे करुण प्रारंभे। डपावर हात तुंतुण्याचा, डपावर हात तुंतुण्याचा, डपावर हात तुंतुण्याचा। शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण। संत गाडगे बाबाचे गातो गुणगान जी रहा जी जी जी, संत गाडगे बाबांचे गातो गुणगान जी रहा जी जी जी। नरदेह दुबळा कोण म्हणे रे चांडाळा, नरदेह दुबळा कोण म्हणे रे चांडाळा। दोन्ही मृदंगाला बसतात दोन्ही कुण थापा, दोन्ही मृदंगाला बसतात दोन्ही कुण थापा। म्हणून शेतकरी बंधूनो कर्जापोटीपासून उदास होऊ नका, आत्महत्या करू नका। प्रेम विरानो प्रेम भंग झाला म्हणून आत्महत्या करू नका। माता भगिनो माता मावळ्यानो सासू सासऱ्याच्या दाताला कंटाळून आत्महत्या करू नका। आणि अजिंक्य राहा, आणि म्हणून आपल्या समोर मायबापा समोर अजिंक्य पवाडा गात आहे, म्हणून सादर करीत आहे अजिंक्य पवाडा। आय हे मजबूत दोन्ही हात, हे मजबूत दोन्ही हात, हे मजबूत दोन्ही पाय, हे मजबूत दोन्ही हात, हे मजबूत दोन्ही पाय। असताही निदडी छाती, असताही निदडी छाती, सांगा या धरतीवरती, सांगा या धरतीवरती। उणे मला हो काय जी रहा जी जी जी, उणे मला हो काय जी रहा।

ಜೀ ಉಣೇ ಮಲಾ ಹೋಕ ಎಜಿರಹ ಜೀ ಜೀ ಜೀ ಅಶಕ್ಯ ಶಬ್ದ ಮದನ ಮಾಹೀತ ಅಶಕ್ಯ ಶಬ್ದ ಮದನ ಮಾಹೀತ ಅನ ಪ್ರಯತ್ನ ಮಾದಾ ದೇವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾದಾ ದೇವ ಯಾ ದೇವಾಚೆ ಪಾಲನ ಕರಿತಾನ್ ಯಾ ದೇವಾಚೆ ಪಾಲನ ಕರಿತಾನ್ ನಿತ್ಯ ತಸೆ ತೇ ವಜಿರಹ ಜೀ ಜೀ ಜಿ ನಿತ್ಯ ತಸೆ ತೇ ವಜಿರಹ ಜೀ ಜೀ ಜಿ ಶಿವಬಾಚಾ ಶೌರ್ಯಾಚಾ ಕಥಾ ಶಿವಬಾಚಾ ಶೌರ್ಯಾಚಾ ಕಥಾನ್ ಸಾಂಗು ಕಿತಿ ಆತಾ ಸಾಂಗು ಕಿತಿ ಆತಾನ್ ಕರ್ಮಾವರಜಾಂಚಿ ಭಕ್ತಿ ಕರ್ಮಾವರಜಾಂಚಿ ಭಕ್ತಿ ತೋ ಅಜಿಂಕ್ಯ ಹೋಯ ಜಗತಿ ರಜಿರಹ ಜೀ ಜೀ ಜಿ ಕರ್ಮಾವರ ಜಾಂಚಿ ಭಕ್ತಿ ತೋ ಅಜಿಂಕ್ಯ ಹೋಯ ಜಗತಿ ಕರ್ಮಾವರ ಭಕ್ತಿ ಥೇವಾ ಕಾಮ ಕರ್ತರ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾವಲಿನ ಸುದ್ಧ ಬಲ್ಲ ಕರ್ಮಣ್ಯ ವಾಧಿಕಾರ ಅಸ್ತು ಮ ಫಲೇಶು ಕದಾಚೇನ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾವಲಿನ ಮಟ್ಲೇಲ ಕರ್ಮಣ್ಯ ವಾಧಿಕಾರ ಅಸ್ತು ಮಾ ಫಲೇಶು ಕದಾಚೇನ ಕಾಮ ಕರತ್ ರಹಾ ಕಾಮಾಮಧ್ಯೆ ಲಕ್ಷ್ಮಿ ಆಪಲ್ಲ ಹಾಳಗಾಡ್ತೆ ಆನಿ ಮನೋನ್ ಸಂತ ಗಾಡಿಗೆ ಬಾಬಾ ಮುಂತಾದ ಕಾಮ ಕರತ್ ರಹಾ ಉದ್ಯೋಗಿ ಮಾನಸ ಜಗಳಾತ್ ಲಕ್ಷ್ಮಿ ಹರ ಘಾಲ್ತೆ ಪೈಶಾಚ್ಯಾ ಪಾಠಿಮಾಗ ಲಾಗೂ ನಕಾ ಪೈಸಾ ತುಮಚ್ಯಾ ಪಾಠಿಮಾಗ ಲಾಗಲಾ ಪಾಯಿದೆ ಆನಿ ಮನೋನ್ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ತುಕಾರಾಮ್ ಆದಿ ಸಂತಾನಿ ಸಾಂಗಿತ್ಲೇಲ ತಿರ್ತಿ ಧೊಂಡಾ ಪಾಣಿ ತಿರ್ತಿ ಧೊಂಡಾ ಪಾಣಿ ದೇವ ರೊಕ್ಕಡಾ ಸಜ್ಜನಿ ಅರೆ ಬಾಬಾನೋ ಗಾಡಿಗೆ ಬಾಬಾ ಮಹಾರಾಜ್ ಮಂತಾತ್ ತೀರ್ಥಯಾತ್ರಾ ಕರು ನಕಾ ಆಪಲ್ಯಾ ಆಯಿವಡಿಲಾಂಚಿ ಸೇವಾ ಕರಾ ತನ್ನ ದೇವಾಚಿ ಸೇವಾ ಘಡತೆ ಆಪಲ್ಯಾ ದೋನ್ ದೋನ್ ಹಾತಾನೆ ದೋನ್ ದೋನ್ ಪಾಯಾನೆ ಆಪಲ್ಯಾ ದೋನ್ ಹಾತ್ ದೋನ್ ಪಾಯ ಆನಿ ಧಡದಾಕಡ ಶರೀರ ದಿಲೇಲಾ ಆಹೆ ಪರಮೇಶ್ವರನ ಆನಿ ಮನೋನ್ ಶೇತಕರಿ ಬಂಧುನು ಕರ್ದಾಪೋಟಿ ಆತ್ಮಹತ್ಯಾ ಕರು ನಕಾ ನರ್ದೇಹ ದುಬಳ ಕೋನ ಮನೆ ರೇ ಚಂಡಾಳ ನರ್ದೇಹ ವೈಟ್ ನೈ ಆನಿ ಮನೋನ್ ಪ್ರೇಮೇರಾನೋ ಮಾತಾ ಮೌಲ್ಯಾನೋ ಆತ್ಮಹತ್ಯಾ ಕರು ನಕಾ ಅಜಿಂಕ್ಯ ರಹಾ ಅಜಿಂಕ್ಯ ರಹಾ ಅಜಿಂಕ್ಯ ರಹಾ पुढे सादर करीत आहे एक पोवाडा देश रक्षणाचा भारताविरुद्ध पाकिस्तान आमचा भारत देश जगाच्या पाठीवरती असा एक देश आहे की या देशानं कोणत्याही राज्यावर हल्ला केला नाही परंतु आमच्या देशावरती 1914 1919 1961 आणि 1962 आणि 65 आणि आजही 2025 पाकिस्ताननं आमच्यावर हल्ला केलाय कधी चीननं हल्ला केला कधी पाकिस्ताननं हल्ला केला आमचे राष्ट्र आमचा देश कोणत्यावर हल्ला करत नाही हे आमच्या देशाचं वैशिष्ट्य आहे आणि आमच्या देशामध्ये 18 पगड जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदन राहतात त्यामुळे या भारताचं अभिनंदन आणि स्वागत जागतिक देश करत आहेत आणि हा बुद्धाचा देश आहे आणि म्हणून आपण या देशाचे रक्षण करणं आपल्या मातेचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे आणि प्रस्तुत या पवाड्यामध्ये अविवाहित मेजर लग्नासाठी 1 महिन्याची रजा काढून येतो आहे आणि त्याचं लग्न लागतं पण एवढ्यात भारताच्या कंपनीचं पत्र जातं की बाबा मेजर जरी असला तरी तुझी 1 महिन्याची रजा आम्ही रद्द केलेली आहे हे पत्र बघताच तू घरदार सोड तोपर्यंत मुलीशी लग्न झालेलं असतं सर्व काही पै पाहुण्याचं वातावरणसुद्धा मोडलेलं असतं एवढ्यामध्ये ते पत्र आल्याबरोबर या सैनिकाला 1 महिन्याची रजा रद्द झालेली पुन्हा सैन्यामध्ये सामील व्हावा म्हणून आदेश दिला जातो आणि त्याप्रमाणे आपली धर्मपत्नी कुटुंब पै पाहुणे नाता एक गायक गावकरी मित्र यांना सोडून देशाच्या रक्षणासाठी जावं लागतं आणि म्हणून आपल्याकडे त्या पुरुषाची मेजरची बायको आणि कुटुंब देवाकडे साकडं घालते काय म्हणते आहे ऐकायचं आपल्या पवाड्यातून काळजीपूर्वक ऐकायचं आहे पवाडा आहे भारत विरुद्ध पाकिस्तान या हो दे

बरदार छातीचा पिळदार आहे तो दंडाचा, गडी रांगडा 25 वर्षाचा, गडी रांगडा 25 वर्षाचा, जनू शोभे तो सरदार राष्ट्राचा, जनू शोभे तो सरदार राष्ट्राचा। माझ्या मनामध्ये आनंद होई, माझ्या मनामध्ये आनंद होई, याहो देशेच्या रक्षणा पायी, याहो देशेच्या रक्षणा पायी। धनी माझा लढाईला जाई, धनी माझा लढाईला जाई, असा गडी मनामध्ये हेरला, तिच्या बापाला जावई पटला, असा गडी मनामध्ये हेरला, तिच्या बापाला जावई पटला। लग्नाचा मुहूर्त तिच्या चढला, लग्नाचा मुहूर्त तिच्या चढला, त्याच्या संगेती नांदायला जाई, त्याच्या संगेती नांदायला जाई, या हो देशेच्या रक्षणा पायी।

बाई आमच्या लग्नाला झाला एक महिना खुशीत होती दोघे रागू महिना आमच्या लग्नाला झाला एक महिना खुशीत होते दोघे रागू महिना तोवर घडली सीमेवर घटना तोवर घडली सीमेवर घटना आलं

नापाई धनी धनी धनी धनी माझा लढाईला जाई धनी माझा लढाईला जाई आमच्या देशात मंत्राचा छत्र आमच्या देशात मंत्राचा छत्र गेले निघून होते गाई व गाई गाणे गेले निघून होते गाई व गाई हात जोडोनी भवानी मातेला हात जोडोनी भवानी मातेला लावितील कमी त्यांच्या कपाळाला लावितील कमी त्यांच्या कपाळाला असं यश दे माझ्या धण्याला असं यश दे माझ्या धण्याला गाजू दे रणात पराक्रम चांगला गाजू दे रणात पराक्रम चांगला हुकमाप्रमाणे रणात शिरला हुकमाप्रमाणे रणात शिरला धुवा शत्रूचा जोरदार पाडिला धुवा शत्रूचा जोरदार पाडिला या हो देशेच्या रक्षणा

गाजू दे रणात पराक्रम चांगला, हुकमाप्रमाणे रणात शिरला, हुकमाप्रमाणे रणात शिरला, धुवा शत्रूचा जोरदार पाडिला, धुवा शत्रूचा जोरदार पाडिला, या हो देशेच्या रक्षणा पायी, या हो देशेच्या

मिळवीला अर्जुन वीराचा बिल्ला मिळवीला झेंडा तिरंगी ध्वजाला लावला झेंडा तिरंगी ध्वजाला लावला त्याचे पवाडे लोकशाहीर शिवाजी खुणे गाई या देशेच्या रक्षणा पायी या देशेच्या रक्षणा पायी धनी माझा लढाईला जाई धनी धनी धनी धनी माझा लढाईला जाई भारत माता की जय। यानंतर पुढील सादर गीत सादर करीत आहे मुलगी झाली म्हणून खाली घालता मान ए मुलगी झाली म्हणून खाली घालता मान कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान मुलगी झाली म्हणून खाली घालता मान कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान निरुण होती इंदिरा एकची कन्या भारताचे पंतप्रधान जगाला मान्या निरुण होती एकच इंदिरा एकची कन्या भारताचे पंतप्रधान सर्वाला मान्या गांधी घराण्याची त्यांनी वाढविली शान अरे कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान मुलगी झाली म्हणून खाली घालता मान मुलगी झाली म्हणून खाली घालता मान कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान पी एस आई मुलगी पाहता वैमानिक ही झाली आता पी एस आई मुलगी पाहता वैमानिक ही झाली आता कुठेच नाही उनी बोला ठेवली शान आणि कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान मुलगी झाली म्हणून खाली घालता मान मुलगी झाली म्हणून खाली घालता मान स्त्रियांची संख्या कमी झालेली आहे पुरुषांची संख्या वाढलेली आहे आणि म्हणून मुलींना नवरा मिळणे सोपे आहे पण मुलांना बायको मिळणे अवघड झालेलं आहे मुलींची संख्या घटलेली आहे आणि म्हणून माता भगिनीनो व्यापाऱ्यांनो पालकांनो आईवडिलांनो मुलींच्या हत्या करू नका। आजची मुलगी उद्याचा देशभक्त आहे आमची मुलगी तुमची लक्ष्मी आहे प्रत्येक पालकांना लक्षात ठेवायचं आमची मुलगी सासरची लक्ष्मी आहे आणि या मुलीला सुद्धा सासर घरी स्वतःच्या मुलीची वागणूक देणं गरजेचं आहे। तुमचा मुलगा खूपच शिकला नोकरीसाठी शहरी गेला घरी आहे माता पिता गेला विसरून अरे कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान नवतरणी न कंबर कसून ओठा ग नवतरणी न कंबर कसून ओठा ग हुंडा जो मागेल धरून त्याला कुठ ग नवतरणी नो कंबर कसून ओठा ग हुंडा जो मागेल धरून त्याला कुठा ग कुठ कुठ गड्याळ मोटार गाडी मागेल कोणी राहायला माडी कुठ कुठ गड्याळ मोटार गाडी रागेल कोणी राहायला माडी काळा असो की असो कोणी गोरा गन हुंडा जो मागेल धरून त्याला कुठा ग नवतरणी नो कंबर कसून उठा गन हुंडा जो मागेल धरून त्याला कुठा ग करील कोणी लाखाची बात संसार पोरीचा करील घात करील कोणी लाखाची बात संसार सुखाचा करील घात गरीब बापाच्या कपाळी लागेल डाग ग हुंडा जो मागेल धरून त्याला कुठा ग नवतरणी नो कंबर कसून उठा गन हुंडा जो मागेल धरून त्याला कुठा ग हुंडा दे होई नका हुंडा गे होई नका बाप केला बुरुळण जा होई नका हुंडा गे होई नका हुंडा दे होई नका बाप केला बुरुळण जा होई नका हुंड्यानं पडल्यात किती ही बळी ग हुंड्यानं पडलेत किती ही बळी ग मागेल हुंडा धरून त्याला कुठा ग नवतरणी नो कंबर

कसून उठागन मागील हुंडा धरून त्याला कुटाग. हुंड्याचं पाचक नको या गळी पेपरला बातम्या जळी स्थळी. हुंड्याचं पाचक नको या गळी पेपरला बातम्या जळी स्थळी. स्त्री मुक्तीचा द्या त्यांना रठाग. स्त्री मुक्तीचा द्या त्यांना रठागन हुंडा जो मागेल धरून त्याला कुठाग. नवतरणीनो कमर कसून उठागन मागेल हुंडा धरून त्याला कुठाग. हुंड्याचा आता रिवाज मोडा माणुसकीची सनद जोडा. हुंड्याचा आता रिवाज मोडा माणुसकीची सनद जोडा. नवतरणीनो हात जोडितो लोक शाहीर शिवाजी खुनेगन मागील हुंडा धरून त्याला कुटाग. नवतरिणी नो कंबर कसून उठागन मागील हुंडा धरून त्याला कुटाग. संसार कसा करायचा आहे याबद्दल गाडगेबाबांनी आपल्याला जे विचार मांडलेले आहेत ती मी माझ्या कवनामध्ये लिहिलेलं आहे. हे वेड्याकडे बोल आपण ऐकू लिहाल. बोर होऊ नका, काळजीपूर्वक ऐकता मला साथ द्या. संसार माझा छान बाई ग, संसार माझा छान, संसार माझा छान बाई ग, संसार माझा छान. नानी मधलं पाणी जात शोषा खड्यात येऊन पडत. नानी मधलं पाणी जात शोषा खड्यात येऊन पडत. नाही कुठेच गान बाई ग, संसार माझा छान, संसार माझा छान बाई ग.

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

0: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका। दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे।
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। रात्रीचे 8:45 होत आहेत। प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम

0: अब अपने दोस्त कमल शर्मा को दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।

विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचं प्रसारण एफ एम बँडच्या 101.3 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 10 वाजत आहेत. ऐकूया श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित मराठी पत्रगीत हा कार्यक्रम.

मराठा तितका मिळवावा या चित्रपटातलं लता उषा आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घणे यांचं. गीताची पसंती कळवली होती पंजाबहून हरदेव मीका बलविंदर बीरक जयतेग मीका बीरक यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. चित्रपट आहे सगळीकडे बोंबाबोंब. गीताची पसंती कळवली आहे परंडा जिल्हा धाराशिव येथून दिनेश अडगळे संगीता अडगळे भारती प्रगती अडगळे श्रावणी चव्हाण आणि समस्त अडगळे परिवार यांनी.

आशा भोसले यांच्या स्वरात संसार पाखरांचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीताची पसंती करणारे श्रोते होते जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन संजय, आशिष पृथ्वीराज, साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर. मराठी पत्रगीत

त्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात चंगू मंगू चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. गीताची पसंती कळवली आहे पाथर्डीहून अंबादास शिंदे, संगीता अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे यांनी.

राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांचा. चित्रपट होता झुंज. गीताची पसंती कळवली होती नांदेडहून प्रकाश जैन, लातूरहून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन यांनी. मराठी पत्रगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं वंदना विठणकर यांचं देवता या चित्रपटातलं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. गीताची पसंती कळवली आहे वारणा शहापूर कोल्हापूरहून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, माई करिश्मा अंकिता, अनिकेत चव्हाण. कल्याणहून सूरज सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे यांनी.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं सुळावरची पोळी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीताची पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरहून संपत्ती राणी अंकिता तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरी यांनी. श्रोत्यांच्या पत्रपरमेश्वर आधारित मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

की बात दे। जन्मठेप चित्रपटासाठी आशा भोसले यांनी सहकाऱ्यांच्या स्वरात शाहीर लाहिरी हैदर आणि प्रकाश घोडके यांची रचना आपण ऐकलीत। संगीतबद्ध केली होती राम कदम यांनी। गीताची पसंती कळवली होती छत्रपती संभाजीनगरहून राजेश पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालनाहून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे यांनी। पत्रगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत। संगीत आहे अनिल अरुण यांचं। चित्रपट आहे अरे संसार संसार। गीताची पसंती कळवली आहे डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगडहून राष्ट्रपाल गजबिये, राधिका बेबी अनिष्का आणि तन्मय गजबिये यांनी।

पांडुरंग दीक्षित यांनी संगीतबद्ध केलेलं, राम उगावकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा, चित्रपट होता पायगुण. गीताची पसंती कळवली होती मुक्कामपृष्ठ बोराळा धरण तालुका मालेगावहून दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका गजानन घायाळ यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुक्कामपृष्ठ येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरहून अतुल गौतमी, धम्मदीना, अरुण काळे, एडी कांबळे, तसंच चांदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरहून तुषार कुरणे, प्रशिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे आणि अरुण येळगुडकर यांच्या पसंतीचं गीत. गीत आहे भालू चित्रपटातलं, स्वर आहे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले यांचा, चित्रपट होता सुवासिनी. गीताची पसंती कळवली होती बीडहून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात यांनी. आणि याबरोबरच श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित मराठी पत्रगीता कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून, 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, तसंच 11:10 आणि सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.